अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि

अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, आषाढ कृष्ण सप्तमी, अर्थात 5 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र. आज कालाष्टमी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. कर्मयोग या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ कर्माची युक्ती किंवा कर्माची कुशलता असा आहे. कोणतंही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग असा त्याचा भावार्थ आहे. धर्मशास्त्रात विशेषतः वेदांमध्ये विहित असलेली कर्म हीच युक्त कर्म आहेत असं वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेलं आहे. या अर्थामध्ये भगवद्गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला. युक्त कर्मफलाची आसक्ती सोडून आणि लाभ अलाभ, सुख दुःख, राग द्वेष, सिद्धी असिद्धी, जय पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत कर्म करीत राहणं म्हणजे कर्मयोग असा भगवद्गीतेचा अभिप्राय आहे. निष्काम बुद्धीने या द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता आणि निरहंकार बनून शास्त्रविहित कर्म करीत राहिल्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या योगाने आत्मा प्रसन्न होऊन परतत्वाचा किंवा परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मोक्ष सिद्ध होतो असा कार्यकारण भाव भगवद्गीतेत सांगितलेला आहे. अद्वैतवादाप्रमाणे जीवात्माच तत्वतः परमात्मा आहे. हे जीवात्म्याचं तात्विक स्वरूप म्हणजे परमात्मा असून त्याचा चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो. परमात्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचा साक्षात्कार होण्याकरता कर्मयोगाला भक्तियोगाची जोड द्यावी लागते असं अद्वैतवाद मानतो. शंकराचार्य प्रणित अद्वैतवादाप्रमाणे गृहस्थाश्रमातलं कर्मयोगाचं महत्व मर्यादित आहे असं मानलं जातं. साक्षात्काराची इच्छा दृढ झाल्यानंतर गृहस्थाश्रमी माणसाने कर्मयोग सोडून संन्यासाश्रम स्वीकारावा असं शंकराचार्यांचं मत आहे. त्याला विविदिशा संन्यास असं म्हणतात. कर्मयोगाला भक्तियोगाची जोड शंकर मतालाही मान्य आहे. भक्तियोग कर्मयोग ही या मताप्रमाणे ज्ञानयोगाची अंग आहेत. या मतानुसार मध्यवर्ती किंवा मुख्य स्थान हे ज्ञानयोगाला आहे. संन्यासाश्रमात आत्मतत्वाचं श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे प्रमुख आहे. गृहस्थाश्रमातलं कर्मयोग आचरित असताना भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचं सहकार्य घेऊन आत्मसाक्षात्कार होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असं शंकराचार्यांनी भगवद्गीतेवरच्या भाष्यामध्ये म्हटलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 5 ऑगस्ट. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपलं कर्तव्य काय हे कळणं जसं व्यवहारात जरूर असतं, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे. ज्याला मी माझं म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाढला तर मी वाढलो असं म्हणतो हीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको सुख हवं असं मला वाटतं, याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्यसुख रूपच असलं पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं. तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयरं मुळीच पाळलं नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे. एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे की अभिमान नष्ट केला पाहिजे, मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो, तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळच असतं. अशा माणसाला अचल समाधान लाभतं. किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं, हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट असते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून रहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे आशा भोसले यांनी.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींचा बाळाप्पा नावाचा एक परमभक्त होता। हातात नामजपाची माळ घेऊन तो देवाचं नाम घेत बसायचा। पहाटे 4 वाजल्यापासून तो जपाला बसायचा। त्याच्या मुखात श्री गणेशाचं नाम असायचं। एके दिवशी पहाटेच स्वामी बाळाप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले। बाळाप्पा श्री गणेशाच्या नामात गर्क होता। स्वामी घरी येऊन पलंगावर बसले होते ह्याचं त्याला भानच नव्हतं। स्वामींच्या चरणांशी शिवूबाई नावाची एक भक्त स्त्री बसली होती। तिला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू स्वामींच्या रूपात बाळाप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी आल्याचं भान कसं नाही? तो आपला जपाचे मणी ओढतोच आहे। तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली, स्वामी आपण आल्याचं बाळाप्पाच्या ध्यानात आलेलं नाही, तो ह्या क्षणी काय करतो आहे? शिवूबाईला वास्तविक असं विचारायचं होतं की बाळाप्पा कुठल्या नामजपात गर्क झाला आहे। स्वामी चटकन म्हणाले, तो तरट विणण्यात गर्क झाला आहे। बाळाप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भानावर आला। स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो ह्याचं त्याला वाईट वाटलं। स्वामींच्या बोलण्यातल्या गर्भितार्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली। त्याने स्वामींना साक्षात दंडवत घातला, स्वामींची पूजा केली। स्वामी बाळाप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता। बाळाप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामींच्या नामाचा जप सुरू केला। दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळाप्पाकडे पुन्हा आले, पलंगावर बसले। बाळाप्पा स्वामींच्या नामाच्या जपात एवढा दंग होता की स्वामी आल्याचं त्याच्या लक्षात

तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपण राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात. ह्या मृत्यूलोकात भुरळ पडावी असं खूप काही आहे, परंतु सर्व काही अशाश्वत आहे. त्यामुळे देहाला जरूर सुख मिळेल, परंतु ते सर्व तात्कालिक असेल. म्हणून तुम्हाला एकच सत्य सांगतो, ह्या मृत्यूलोकात फक्त भगवंत शाश्वत आहे. ह्या एका भगवंताखेरीज मनपूर्वक प्रेम करावं असं काहीही नाही. म्हणून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात राहा. हा भवसागर पार करून जायला एक नामच उपयोगी पडतं. भगवंत नामाच्या असंख्य होड्या ह्या भवसागरात सोडलेल्या आहेत. कुठल्याही नामाच्या होडीत बसा आणि भवसागर पार करून जा, एवढंच माझं सांगणं आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: सेवेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, साधके तेथे एक क्षण क्रमो नये सर्वथा. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ, जितके केले तितके व्यर्थ श्रवणा विण घडे. सतत श्रवण करायला लागत. म्हणून मध्ये थोडीशी गॅप झाली गेले. फेब्रुवारीत पुन्हा श्रवणाची सोय आहे. दर शुक्रवारी आपला वर्ग आहे. बाहेर इतकी प्रलोभन आहे, आपलं चित्त आपल्या विषयापासून बाजूला करण्यासाठी अनेक गोष्टी टपलेल्या आहेत. अशा वेळेला पुन्हा पुन्हा श्रवण. आणि सुदैवाने पृथ्वीच्या पाठीवर आज श्रवणाची केवढी मोठी सोय आहे. कितीतरी कॅसेट निघाल्या आहेत, भजनांच्या सीडी निघालेल्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत, टीव्हीवरती वेगळ्या प्रकारचे चॅनल आहेत, की जे चॅनल सतत भगवत भक्ती करता वाहिलेले आहेत. सत्संग, संस्कार या चॅनलवर सारखी कोणाची ना कोणाची प्रवचन सुरू असतात, सारखी भजनं सुरू असतात, सीडी उपलब्ध असतात. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्या अनुसंधानात राहू शकू अशी उत्तम सोय. आजारी मनुष्याला मी जर भेटायला गेलो तर मी सीडी घेऊन जातो की भजनाची सीडी ऐकत बसा. आता तुम्ही बेडरिड आहात, तुम्ही तर काही करू शकत नाही आहात. अशा वेळेला त्यांच्या शेजारी एक सीडी लावून दिली की ते ऐकत राहतात. माझं जे पुस्तक आहे मनाच्या श्लोकातून मनशांती, ते मी ज्यांना अर्पण केलं आहे ते घुमरे म्हणून रामकृष्ण मठाचे भक्त होते, वारले होता ते. त्यांना असा एक विचित्र आजार झाला होता की खांद्यापासून खालचं शरीर अपंग झालेलं होत आणि मेंदू डोळे बुद्धी पूर्ण तल्लक होती. ते सतत श्रवण करत राहायचे, सतत सीडी लावत राहायचे, सतत भजनाच्या कॅसेट ऐकत राहायचे. युट्यूबवरती संतांचे चांगले चांगले सिनेमे आहेत, पुन्हा पुन्हा तो संत तुकाराम सिनेमा पाहायचा, पुन्हा पुन्हा भगवान ध्वज सिनेमा पाहायचा, पुन्हा पुन्हा संत ज्ञानेश्वर सिनेमा पाहायचा, सारखी ती गाणी ऐकत राहायची. अशा पद्धतीनं ते साडेपाच वर्षे होते. साडेपाच वर्षे व्हील चेअरवर राहून सतत भगवंताबद्दल ऐकत राहिले. वेगवेगळ्या लोकांचे प्रवचनाच्या सीडी गोळा केल्या होत्या. 5-50 सीडी त्याने वेगवेगळ्या प्रवचनकारांच्या गोळा केलेल्या होत्या. पुन्हा पुन्हा रिपीटेडली त्या ऐकत राहायच्या. श्रवणाची केवढी मोठी सोय आहे. पण जेव्हा आपण सतत कानावरती पडत राहतं, जसं शरीराला अन्नाची गरज आहे तशी मनाला विचारांची गरज आहे. मग हे चांगले विचार मनाला सतत मिळावे म्हणून श्रवण कीर्तन या दोन गोष्टी नारदाने ह्या सांगितलेल्या आहेत. आणि लोकेपी म्हटलंय लोकांमध्ये राहून. लोकेपीमध्ये आणखी एक रहस्य आहे. समर्थांच्या शब्दात उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे. जितके काही आपण सिठावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. आपण औचित मरण जावे मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे, शिष्याती आपणा मागे जगदीशाती भजत जावे. ते सतत चालू राहिलं पाहिजे, आपल्या पश्चात सुद्धा चालू राहिलं पाहिजे. म्हणून लोकेपी लोकांमध्ये मिसळून करायचं, म्हणजे लोकांमध्ये त्या भक्तीची लागण लागली पाहिजे. ती व्यक्ती जरी निघून गेली तरी सुद्धा ते भजन बंद पडता कामा नये. आता दीपक न्यायाधीश इंडोनेशियाला गेले, आपला वर्ग बंद पडला का? त्यांनी जाताना अशी बरोबर व्यवस्था केली, म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना अशा प्रकारचं आता त्याचं व्यसन निर्माण झालेलं आहे की आता ते बंद होणार नाही, आता ते थांबणार नाही. लोकांमध्ये मिसळल्यामुळे हे शक्य झालं. एकांतिक भक्ती वाईट नाहीये, पण जेव्हा तो मनुष्य आपणासारखे करीती तत्काळ इतरांना सुद्धा जेव्हा आपल्यासारखं करतो आणि जे अनेक भक्त तयार करतो त्या त्याला उपासनेचं उतराई होणं म्हणतात. प्रत्येक ऋण आहे ना, तसं संतांचं ऋण आहे. संतांच्या ऋणातून मुक्त कसं होणार? अनेकांपर्यंत ज्ञानेश्री पोहोचवणं, अनेकांपर्यंत दासबोध पोहोचवणं, अनेकांपर्यंत भगवद्गीता पोहोचवणं, अनेकांपर्यंत सद्विचार पोहोचवणं, हेच त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासारखं आहे. मग लोकात मिसळत असताना आपल्याबद्दल लोकांनी सतत भगवत धारणाच वाढवावी अशा पद्धतीने उपदेश करत राहायचा. त्याला भगवंताने म्हटलंय, मत चित्ता हा, मद्गत प्राण हा, बोधयंत हा, परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. सतत माझ्या कथा सांगत राहतात, त्यात ते तुष्ट असतात आणि त्यातच ते रमतात. त्याला मौलीन म्हटलंय, कीर्तनाचे ने नटनाचे जळतील प्रायचित्त जन्माचे, जे नामत नाही पापाचे ऐसे केले. पाप शिल्लक ठेवणे सारखं कीर्तनामध्ये भजनामध्ये नाम संकीर्तनामध्ये ते दंग आहे. म्हणून सतत वेगवेगळे कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्याची आठवण, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्याचं चिंतन, म्हणजे लोकसंग्रह आणि भक्ती यांचा समन्वय नारद या ठिकाणी सांगतात. की लोकसंग्रह जर अटळ आहे तर सतत कोणी भेटलं की जरा त्याबद्दल सांगत राहायचं. पुढे म्हटलेलं आहे, मुख्यतः तू महत कृपया एव भगवत कृपालेशत वा. भक्तीचं महत्वाचं साधन कुठलं आहे? मुख्यतः तू. आतापर्यंत जे दोन साधनं सांगितली, पण त्या दोन साधनापेक्षा म्हणजे अव्यावृत भजनापेक्षा संगत त्यागापेक्षा महत्वाचं साधन मुख्यतः तू महत कृपया एव. महत म्हणजे सत्पुरुष, सत्पुरुषांची कृपा. भगवत कृपा लेशत वा, किंवा मग भगवंताच्या कृपेचा लेश. इथं लेश हा शब्द सत्कृपा संत कृपेला वापरता येईल. महत कृपा लेश वा भगवत कृपा लेश, भगवंताच्या कृपेचा एक लेश किंवा संतांच्या कृपेचा एक लेश, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त झाल्या पाहिजेत. परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? समर्थाने उत्तर दिलं, आहे तरी परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम, का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांचा संवाद नसल्यामुळे परमार्थ अवघडून बसला. संत हे परमार्थ जगून दाखवत असल्यामुळे परमार्थ कसा जगायचा असतो हे संतांच्या संगतीत आपल्या लक्षात येतं. त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या जीवनाची घडी बसवू शकतो. जे प्रेम त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताबद्दल जर पाहायला मिळतं, ते बघितलं की आपल्या मनातही भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं ही भावना तयार होते. म्हणून महत कृपा, त्याची कृपा, त्याच्या कृपेनं ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरते. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. आणि त्याची सेवा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना. नारदांच्या कृपेने भगवत प्रेमाचा लाभ वाल्या कुळीला झाला. बुद्धांच्या कृपेमुळे कुलीमालाला आत्मदर्शन झालं. म्हणजे त्याची कृपा व्हावी लागते, त्याच्या कृपेनं या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून नाथ म्हणतात, मुख्यत्वे संतांची सेवा हीची साधनं आवडे देवा, संत वचने निज भावा देतुसे तेव्हा निज भक्ती. कोटी जन्मांची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आयती, तई जोडी माझ्या संतांची संगती सत्संगे भक्ती उल्लासे. बाकीचे सगळे साधन प्रकार आहेतच, सर्वात प्रभावी साधन प्रकार कुठला? संतांच्या सहवासात राहणं. आणि जिथं संतांच्या भेटीची शक्यता नाही तिथं भगवंताच्या कृपेचा लेश सुद्धा पुरेसा आहे. म्हणून बुद्धाने काय सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामि. बुद्ध म्हणजे संत, ज्ञानीपुरुष. जो ज्ञानीपुरुष आहे त्याला शरण जा. असं ज्ञानीपुरुष असेल तर संगम शरणम गच्छामि. जिथं साधकांचा संघ आहे त्या संघाला शरण जा. मग साधकांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसत जा. तिथं थोडी कसली चर्चा चालणार, भगवत चर्चेत चालेल. ते सिद्ध नसतील, पण सिद्ध होणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय असल्यामुळे त्यांच्या संगतीत राहिलं की सिद्ध होणं हे आपल्या जीवनाचं ध्येय सुद्धा पक्क होऊन जाईल. म्हणून ज्ञानीपुरुषाला शरण जा. ज्ञानीपुरुष नसतील तर संगम शरणम गच्छामि, आणि काहीच नसेल तर मग धम्मम शरणम गच्छामि, मग धर्माला शरण जा. तसंही तर शेवटी भगवत कृपेचा लेश जर प्राप्त झाला तर त्या भगवत कृपेच्या लेशाने सुद्धा ते होऊ शकेल. मुख्य संतांच्या संगतीत राहा, आणि संतांच्या संगतीत राहायचं म्हणजे काही दिवस संतांकडे जाऊन राहायचं. छगन काका बारटक्क्यांचं चरित्र मध्यंतर मी वाचलं, स्वामी वरदानंद भारतींचं चरित्र मी वाचलं. स्वामी वरदानंद भारती त्यांचे वडील लहानपणी मरण पावले आणि त्यांचा सांभाळ कोणी केला, दादगुड महाराजांनी केला. लहानपणापासून संतांच्या घरीच राहायला मिळालं. दादगुड महाराजांनी या मुलाचा अभ्यास, या मुलाचं शिक्षण, या मुलाचं महाविद्यालयीन जीवन, त्याची नोकरी, त्याचं लग्न, त्याला झालेली मुलं, त्या मुलांच्या मुंजी, या सगळ्या गोष्टी दादगुड महाराजांनी पाहिल्या. केवढं भाग्य आहे. मामासाहेब दांडेकर सतत विष्णुबा दोघांकडे होते, त्यांचे सद्गुरु. विष्णुबा दोघांनी सबंध मामासाहेब दांडेकरांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. छगन काका बारटक्के हे दादगुड महाराजांच्या जवळ राहत असत. लहानपणी सिनेमाचं फार वेळ होत, वडिलांच्या खिशातले पैसे चोरायचे, सिनेमा जायचे आणि सिनेमा पाहून यायचे. जेव्हा एक दिवस वडिलांनी त्यांना मारलं, वडील छगन काकांना मारत असताना तिकडून दादगुड महाराज चालले होते, त्यांचं संतांचं हृदय ते कळवळले. अहो नको मारू पोराला, असं तुम्ही सांभाळाल का माझ्या पोराला, सांभाळतो म्हटले आण इकडे, लगेच घेऊन गेले. कोणाचा कसा भाग्य होईल काही सांगता येत नाही. मग दादगुड महाराज त्यांना म्हणायचे, हे बघ तुला सिनेमाला जायचं असलं ना मला सांगायचं, मी सिनेमाला पैसे देईल, फक्त चोरून सिनेमा पाहू नको. खुशाल त्याला सिनेमाला पैसे द्यायचे. हळूहळू ते सिनेमा इतकी जर सिनेमाला जाऊ नका असं आई वडील म्हणत होते, म्हणून सिनेमा पाहावा वाटत होता. सिनेमाची परवानगी मिळाली, त्याचं आकर्षण कमी झालं. आणि मग हळूहळू जसे दादगुड महाराजांच्या संगतीत राहिले तसं सगळं जीवन बदलून गेलं, आणि पूर्ण संतांचं जीवन खूप जवळनं त्यांचं जीवन पाहिलं. आपणा तर मी नित्य भेटत होतो, पण केवळ संतांच्या सहवासात राहिल्यामुळे सत्संगती म्हणजे अशा पद्धतीनं संतांचा दीर्घकाळ सहवास. नरेंद्रनाथ वेळ झाला की उठायचे आणि रामकृष्णांकडे येऊन राहायचे. ते रात्री घर परत आले नाही की आवडी ओळखायचे, बहुतेक ते महाराज तिथंच थांबलेत. सतत तिथं जाऊन बसायचे. आई वडिलांना आवडत नव्हतं, इतका देवदेव केलेलं, सारखं त्या माणसाच्या नादी लागलेलं. रामकृष्णांबद्दल बरेच प्रवादही होते की ते वेडे आहेत, ते मातेपिरू आहेत, ते असंच करतात, ते तसंच करतात. आपला मुलगा नादी लागला आहे, त्याचं वाईटही वाटत होतं, पण मुलगा कंट्रोलच्या बाहेर गेलेला होता. उठलं निघाले की दोन दोन दिवस रामकृष्णांकडे जाऊन राहायचे. त्यात मोबाईल नव्हते, फोन बिन काही नव्हते. मुलगा दोन दिवस आला नाही म्हणजे ठाकूरांकडे आहे आणि सुखरूप आहे. मग दोन दिवस तो परत यायचा, सारखं तिथे जाऊनच बसायचं. साईबाबा म्हणतात, गुरुच्या दारामध्ये कुत्र्यासारखे पडून राहा. ते दुसऱ्याला कोणाला तरी उपदेश करत असतील, पण तो उपदेश लेखे बोले सुने लागे या पद्धतीने तुम्हाला उपयोगाला येऊन जाईल. ते सांगताना कोणाला सांगतील, अद्वैतला सांगतील, पण अद्वैतला जी सूचना दिली असते ती माझ्या हिताची असते. कदाचित मला सांगितलं ते कदाचित राग येईल, मग अद्वैतला सांगू हे त्याच्या थ्रू यांच्या लक्षात आलं तर बरं होईल. अशा पद्धतीनं ते सारखा उपदेश करत राहतील, आपण तो उपदेश ऐकत राहायचं आणि त्यातलं सगळं तत्व जे आहे ती ग्रहण करायची. 39व्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, महत्संग हा तू दुर्लभ आहा अगम्य आहा अमोघा च एवढे 29 सूत्र आपण बघून थांबू की महत संघाचा अर्थ संत संघ, पण तो कसा आहे, दुर्लभ आहे, सहज सुलभ नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, संत संघ दुर्लभ आहे म्हणून त्याचं महत्व आहे. सतत अवेलेबल असतील तर, ज्यांना संत सतत अवेलेबल होते त्यांनी संतांची कशी अवहेलना केली. ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या लोकांना इझिली अवेलेबल होते, आळंदीच्या लोकांनी त्यांची काय किंमत केली. तुकाराम महाराज देवमध्ये इझिली अवेलेबल होते, देवगावातल्या लोकांनी त्यांची काय किंमत केली. शारदा माता त्यांच्या नातलगांना सतत अवेलेबल होत्या, त्या नातलगांनी शारदा मातांचा कसा वापर करून घेतला ते बघा. शारदा मातांचे चरित्र सगळं पाहायला मिळतं. त्यांची भाची हातात जळतं लाकूड घेऊन त्यांना मारायला आली होती की काय तुम्ही अशा नादी लावल्या या लोकांना. आता हे सत नातेवाईक आहेत, जवळ राहतायत. म्हणून तुकाराम महाराज म्हटलंय, संतांचे जे आप्त ते न होती संत. इझिली अवेलेबल, सहजोपलब्धी. माताजी सांगितलंय सहजोपलब्धी हा संत संघातला मोठा दोष आहे. सहज मिळाले की त्याचं महत्व कळत नाही, म्हणून तो दुर्लभ आहे. हे एका अर्थाने खूप चांगलं आहे की तो सहजासाठी प्राप्त होत नाही, मोठा दुर्मिळ आहे, अगम्य अगम्य आहे. याचा अर्थ संतांचं आकलन होत नाही. बहिरंगावरनं संत ओळखता येतात का, कसे ओळखायचे का, शेताला अशी कुठली मापपट्टी नाही आहे. कोंदलेकर महाराजांनी एका प्रवचनात सांगितलं, संतांची जात बघू नये, संतांचा वर्ण बघू नये, संतांचं शिक्षण बघू नये, संतांची शारीरिक लक्षणं बघू नये, संतांची गरिबी श्रीमंती बघू नये. या लक्षणांना संत ठरतच नाही. आपलं नेमकं सगळं ते होतं की किती शिकलेले आहेत, एवढे शिकले असूनही ते आध्यात्मिक आहेत का. म्हणजे मग लगेच आपल्याला असं वाटायला लागतं की हे एज्युकेटेड लोकांचे संत, हे अडाणी लोकांचे संत, हे श्रीमंतांचे संत, हे मध्यमवर्गीयांचे संत, हे गरिबांचे संत. म्हणजे आपण संतांच्या सुद्धा कॅटेगरीज पाडून टाकल्या. मग नामदेव महाराज रिडायरेक्टेड टू शिंपी समाज, तुकाराम महाराज रिडायरेक्टेड टू वाणी समाज, रामदास ज्ञानेश्वर रिडायरेक्टेड टू ब्राह्मण समाज. संतांना सुद्धा आपण लेबल लावून टाकली. संत हे अवघ्या मानवतासाठी काम करत असतात, आपण त्यांना संकीर्ण करून टाकतो, आपण त्यांना छोटं करून टाकतो. त्याची व्यापकता अगम्य आहे, करणं शक्य नाही. एकच उपाय आहे समर्थांच्या भाषेत, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुरचित्रे ओळखावा. किंवा मीराबाईंच्या भाषेत, जोहर की गती जोहरी जाने, जो कोई जोहरी होय, घायल की गत घायल जाने, जो कोई घायल होय. संतत्व लक्षण देण्यासाठी थोडस संतत्व अंगी बिंबावं सुद्धा लागतं. म्हणजे मग आपल्याला संतत्वाच्या खुणा ज्या आहेत त्या स्पष्टपणे लक्षात येतील. एरवी ते खूप अगम्य आहे, झटकन लक्षात येण्यासारखं नाही. आणि अशी माणसं व्यवहारात वागताना कसं वागतील सांगता येत नाही. संतांच्या वागण्यातला कुठला भाग त्यांच्या स्वभावाचा आहे आणि कुठला भाग अभिनयाचा आहे हेच कळणं कठीण आहे. एखाद्याला कटवायचं असलं की तशी ते ऍक्टिंग करतील. एक सोहळ्या ब्राह्मण स्वामी समर्थांना भेटायला येणार होता आणि स्वामी समर्थांना तो नको होता. स्वामी समर्थांनी काय केलं, मारवाड्यात जाऊन बसले. तो आल्यावर लोकांनी त्याने विचारलं, महाराज कुठे आहेत, ते मारवाड्यात बसले. मारवाड्यात बसले, लगेच निघून गेला तो. तिथून मग पुन्हा ते आले वाटत वृक्षापाशी येऊन बसले. किंवा इकडं हाडं ठेवायची, इथं कवट्या ठेवायच्या आणि मध्ये स्वामी समर्थ बसायचे. मग तो यायचा, ते हाड आणि कवटी पाहिले की निघून जायचा. त्यांना जर माणसं कटवायची असतील तर हे नाटकं करणार. आता याच्यावर तुम्ही त्यांचं मूल्यमापन करणार का. बहिरंगावरनं संत कळू शकत नाही, अंतरंगावरनं त्याची पारख होऊ शकते. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललेला असती वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय बोललेले त्या वरली या अंगा. त्यांचं अंतरंग बघावं लागतं, म्हणून ते अगम्य आहेत. याचा अर्थ तिथपर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. गम म्हणजे जाणे, अगम्य म्हणजे तिथपर्यंत माणसाला त्याची न तत्र वाक गच्छती न तत्र चक्षुर गच्छती, माणसाच्या बुद्धीची झेप त्या संतत्वाचं आकलन करण्याची असत नाही. मग अनेकदा संत हे असंत समजले जातात आणि असंत हे संत समजले जातात. आणि पुढे काय म्हटलंय, सत्संग हा दुर्लभ आहे, अगम्य आहे, पण अमोघ आहे. अमोघ याचा अर्थ न वाया जाणार. मोघ म्हणजे वाया जाणे. मोघ, मोघाशा मोघ कर्मणा, भगवंतांनी गीतेत म्हटलेलं आहे की सगळ्या आशा व्यर्थ जातात, आपली कर्म व्यर्थ जातात, भगवत भक्ती जी आहे ती कधी वाया जात नाही. तसे तर मोघ रामांच्या बाणाचं वर्णन करताना वाल्मिकींनी अमोघ बाण असं म्हटलेलं आहे की बाण कधी वाया जात नाही. सुटलं की काहीतरी काम करणार, कोणाला तरी छेद घेणार. तसे तर संत संघ कसा आहे, अमोघ आहे. एकदा संतांचा सहवास लागला की त्या माणसाचं जीवन वाया जाणार नाही, काहीतरी त्याच्या जीवनाचं सार्थक होणार, काहीतरी त्याच्या पत्रामध्ये निश्चित पडणार. ते रामानंद बिडकर महाराज स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले, स्वामी समर्थ राजवाड्यामध्ये भोसलेंच्या, अकोलकोटला भोसलेंचा राजवाडा आहे मोठा, म्हणजे शिवाजी महाराजांची एक ब्रँच आहे, खूप दूरची ब्रँच आहे, तिथं ते जाऊन बसले होते. रामानंद महाराज 3 दिवस वटवृक्षापाशी आहे, जेवण नाही काही नाही, म्हणजे जोपर्यंत स्वामी समर्थांचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी नाही. मग स्वामी समर्थ आले तिथे राजवाड्यातनं, तिथे आले त्यांनी अंतरस्थितीने ओळखलं आणि रामानंद महाराज आल्यानंतर एक मुस्कडीत मारली, जाओ तुम्हाला काम हो गया है. त्यांचं ते मुस्कडीत मारणं होतं ना तो शक्तिपात होता. नुसता एक फटका मारला म्हणजे जे द्यायचं होतं ते सगळं त्यांच्यामध्ये ट्रान्सेंड केलं, संक्रमित केलं. सत्संग वाया जाणार नाही. श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणून होते बारामतीला, त्यांनी शिवलीलामृत, पांडव प्रताप, हरिविजय हे वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. ते ज्या लहान होते तेव्हा बोबडे होते, 11व्या 12व्या वर्षापर्यंत ते तोत्र बोलत होते, त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं. रंगनाथ स्वामी निगडीकर समर्थांच्या काळातले समर्थ पंचायतनातले हे त्यांच्याकडे मुक्काम आला होते. रंगनाथ स्वामींचा तो भाचा श्रीधर, तिथं ते आले. संध्याकाळी त्यांची कीर्तन म्हणजे कथा व्हायची होती मंदिरामध्ये, फक्त यायला उशीर झाला. आणि ते त्या काळातले पुरुष म्हणजे स्नान संध्या अन्नीक सगळं झाल्याशिवाय कीर्तनाला जायचं नाही. मग ते त्या मुलाला म्हणाले श्रीधरला, तू मंदिरात जाऊन सांग बुवा आले आहेत, कीर्तन थोड्या वेळात सुरू होईल, बुवा स्नान संध्या करतायत आणि मग येत आहेत, तोपर्यंत थांबा, कोणी जाऊ नका लोकांना, असं ते निरोप दे म्हटले. आता श्रीधर निरोप सांगायला आला, त्याने त्याच्या बोबड्या भाषेमध्ये सांगितलं, लोकांनी त्याची टिंगल केली, हे येड्या मग तूच कीर्तन कर की तूच सांग की सगळ्यांना. तर शेवटी रडत रडत घरी आला. मग रंगनाथ स्वामी त्यांना म्हणाले की काय झालं तुला रडायला, म्हणजे असं असं मी निरोप दिला आणि सगळ्या लोकांनी माझीच टिंगल केली म्हटले. इकडे आ कर, त्यांनी आ केलं, जीभ बाहेर काढ म्हणले. डॉक्टर लोक सांगतात ना जीभ बाहेर काढा, तसं म्हटलं जीभ बाहेर काढ आणि त्या जिभेवरती बोटाने ओम अक्षर लिहिलं. म्हणले आजची कथा तू करायची. आंघोळ आटोपली, संध्या आटोपली, त्याला बरोबर घेतलं, त्याच्या हातात विणा दिला, त्या दिवशी ते कीर्तन त्या मुलाने केलं, वाणीतले सगळे दोष नाहीसे झालेले होते. आणि त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या ग्रंथांची रचना झाली. सत्संग दुर्लभ आहे, पण दुर्लभ आहे म्हणजे अशक्य नाही आहे, प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे तो अगम्य, आपल्याला कळणार नाही पण काय पत्रात पडेल सांगता येत नाही. आणि अमोघ आहे, तो कधीही वाया जाणार नाही. 10 वर्षाचे गुलाबराव महाराज लहानपणीच आईने चुकीचं औषध डोळ्यात टाकलं म्हणून ते अंध झाले. कुणबी समाजातला सामान्य मुलगा, 10 वर्षाचे गुलाबराव महाराज आळंदीला जातात, ज्ञानेश्वरच्या समाधीला कुडकुडून मिठी मारतात, समाधीतनं ज्ञानेश्वर महाराज प्रकट होतात, त्यांच्या अंगावरती मस्तकापासून पायापर्यंत प्रेमाने हात फिरवतात. सुबंध गुलाबराव महाराजचं जीवन बदलून गेलं. पुढच्या 22 वर्षात त्यांनी 132 ग्रंथ लिहिले. कुणबी समाजातला सामान्य मुलगा, शिक्षण नाही काही नाही, पण 132 ग्रंथ त्यांच्यातून 22 वर्षात लिहिले गेले. कुठली शक्ती आहे, अमोघ. संतांची शक्ती कधीही वाया जाणार नाही, ती नक्की फलद्रूप होईल. म्हणून संतांच्या सहवासात राहा, म्हणजे मग सर्वात चांगलं ते होईल असं नारदांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. 40व्या सूत्रापासूनचा विचार उद्या बघू. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 23वा श्लोक आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. ह्याच्यात समर्थाने दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट सांगितली आहे, त्याच्यामध्ये राघवाखेरीस काही करू नको हे एक सांगितलं, आणि काळ घडीने घडी जातो आहे तेव्हा त्या काळाचं भान ठेव, अशा दोन गोष्टी सांगितल्या. समर्थ पुष्कळ वेळा एकेका श्लोकात परमार्थ आणि संसार दोन्ही गोष्टी सांगून जातात. तसं इथं त्याने पहिल्या चरणात म्हटलं आहे, न बोले मना राघवे वीण काही. राघवाच्या खेरीस बोलण्याचा विषय एकच पाहिजे, राघव. त्याच्याखेरीस तू काही बोलू नकोस. आता इथं बोलणं याचा अर्थ फक्त बोलणं असंच दुरीत धरायचं नाही, तर बोलणं, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा प्रथम ती मनात येते, मनात त्याचं चिंतन घडलेलं असतं, काही त्याच्यावर विचार घडलेला असतो, आणि मग ते वाणीतून बाहेर येतं. त्यामुळे जेव्हा राघवाविषयी बोलायचं किंवा इतर काही बोलू नको असं म्हणतात, फक्त राघवाविषयी बोल म्हणतात, तेव्हा मनात त्या राघवाचं चिंतन झालेलं असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण राघव हा शब्द घेताना निर्गुण आणि सगुण दोन्हीचा विचार करायचा. सगुण राघव प्रभू रामचंद्र यांच्यासंबंधी जर आपण बोलायचं असेल, त्याचं चिंतन करायचं असेल, तर त्यांचं जे चरित्र झालं, लीलाचरित्र त्यांनी जे केलं, त्यामध्ये त्यांचे जे गुण स्पष्ट झाले, त्यांचा पराक्रम दिसला, काय बोधाने त्यांनी काम केलं, एवढं ऐश्वर असताना कडकडीत वैराग्य कसं होतं, कशा तऱ्हेनं सगळ्या गोष्टींना ते सामोरं गेले, ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या असतात. आणि नुसत्याच त्या आठवायच्या नसतात, तर त्या गुणामधलं आपल्यामध्ये काय थोडंफार तरी येऊ शकतं का असा प्रयत्न करायचा असतो. त्यांच्या इतकं मोठं कुणाला होता येणार नाही, पण तथापिच त्यांची गोष्ट वेगळी आपली वेगळी असं म्हणून पलायनवाद धरायचा नाही. काय आपल्याला त्याच्यातलं घेरता येईल? एक पत्नीवृत्ती, एक बाणी, एक वचने असे ते होते. जेव्हा सोडायची वेळ आली तेव्हा राज्याभिषेक होत असताना सोडून गेले, त्याच्याबद्दल कधी दुःख केलं नाही. 14 वर्ष जे काढली, त्याच्यानंतर जे कार्य अंगीकृत होतं ते सगळं पुरं करून ते परत आले. संबंध चरित्र आपल्याला माहिती आहे. तर त्याचा विचार करत असताना त्याचबरोबर तोच राघव आत्मारामाच्या रूपाने आपल्या अंतःकरणात स्थित आहे हे लक्षात ठेवून त्या आत्मारामासंबंधी बोला, आत्मचिंतन करा. म्हणून इथं न बोले मना राघवे वीण काही असं म्हणताना त्या राघवाचं स्मरण करा, त्याचबरोबर त्या आत्मारामाचंही चिंतन करा. आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान असे शब्द वापरलेले, आत्मचिंतन असं म्हटलेलं आहे. तो आत्मा कुठं आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे? कारण त्यांनी म्हटलं आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका मी आहे असं जे म्हटलं आहे तो मीच आहे. आपण जे नेहमी मी मी मी म्हणत असतो, तो मी कोण आहे खरा विचार केला पाहिजे. आपल्या लक्षात येत नाही, पण आपण नकळत म्हणून जातो, देहाला मी समजतो पण नकळत आपल्या लक्षात येतं की माझं डोकं, माझे पाय, माझे हात असं आपण म्हणतो, पण असं माझा देह, माझं शरीर असं म्हणतो, पण असं म्हणणारा मी आतला कोण आहे याचा कधी आपण विचारच करत नाही. अंतर्मुखून बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, आणि मग तो मी कसा शोधायचा याचा ध्यास लागला पाहिजे. पण राघवाशिवाय काही बोलू नको असं म्हणताना त्याचं चिंतन कर, त्याचा छंद घे, त्याचा ध्यास लागू दे आणि तो कसा मला प्राप्त होईल यासाठी तळमळ निर्माण झाली पाहिजे, उत्कटता आली पाहिजे. कुठलीही गोष्ट उत्कट असावी असं समर्थांचा भर होता. मिळमिळीत अवघेचे टाकावे म्हणतात ते, मिळमिळीत नको काही, उत्कट भव्य असं जे असेल ते घ्यावं. तसं भगवंताची भक्ती रामाची करायची असले तरी त्यात येत उत्कटता पाहिजे, तीव्र संवेग पाहिजे की मला त्याची प्राप्ती व्हायला पाहिजे, मला त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून इथं ते म्हणतात, न बोले मना राघवे वीण काही. तू राघव अखेरीस, दुसरं काही बोलूच नको, दुसरं कशाचं चिंतन करूच नको. कारण जनी वाऊगे बोलता सुख नाही. आपण बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत काय बोलत असतो आपण, त्यातलं एक वाक्य तरी उपयोगी आहे का? सगळं निरर्थक बोलणं असतं. ज्या गोष्टी सगळ्या जाणाऱ्या आहेत त्याच्याविषयी बोलतो, काय खायचं, काय कपडे घालायचे, कुठं जायचं, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, समाजात काय चाललं आहे, राजकारणात काय चाललं आहे, ज्या गोष्टी जाणार आहेत, आत्ता आहेत तर पुढच्या क्षणाने बदलत आहेत. रोजचं वर्तमानपत्र वाचलं तर लक्षात येईल, जे काल आहे ते आज नाही, उजा बुणखी उळ, आणि काही काही गोष्टी अखंड होतच चाललेल्या आहेत. खून मारा मारा, लुटालुटी, फसवणुकी सुरू आहे का? आता ह्याच्याबद्दल बोलून काय होणार आहे? किती आपला वेळ वाया जातो, चित्त त्याच्यामध्ये गुंतं, कष्ट, देहाचे कष्ट जातात. बोलतायत, उगीच बोलत असतात. एक दिवस न बोलता बघावं आपण, मौन धरून किती एनर्जी साठवली जाते ती. पण मौन ह्याचा अर्थ बोललो नाही पण मनात विचार सुरूच आहेत असं नाही. उपयोगी विचारही बंद करायला पाहिजेत. बघावा, काही वेळ बघावा, एक मिनिट बघावा, विचार बंद करून काय होत आहे ते. पण बाकीचं आपलं जे बोलणं आहे ते सगळं सत्ता, संपत्ती, ऐश्वर, लोकांच्यामध्ये काय करायचं आहे, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मान मरातब मिळवण्यासाठी, आपली स्तुती आणि दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचे दोष पाहणं, यातच सगळा वेळ जातो. त्याचं कसं चुकलं त्याच्या उलट संत सांगतात, आपलं काय चुकलं हे बघा, अंतर्मुखून बघा, आपलं काय चुकलं ते सुधारायला, काय आड येत आहे ते सुधारा. याचा अर्थ असा, पुन्हा पुन्हा ते सांगतात, आपलं जीवनाचं ध्येय काय आहे याच्यापासून जरा देखील आपण चळता कामा नाही. भगवंत प्राप्तव्य आहे ना आपल्याला, असा जर तो आहे तर त्याच्याकडे सगळा आपला मोहरा गेला पाहिजे. सगळ्या कर्माचा मोहरा देखील भगवंत प्राप्तीकडे गेला पाहिजे. तसं न होता क्षणाक्षणाला आपण काय काय करत असतो आणि एक एक क्षण आपल्या आयुष्यातला निघून जातो. म्हणून तिसऱ्या चरणात ते म्हणत आहेत, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आत्ता ह्या क्षणाला जो मिनिट गेलं आपलं, पुन्हा काहीही केलं तरी परत येणार नाही. गेलं ते गेलं, किती पैसे दिले तरी कालचा आज येईल का? कालचा दिवस पुन्हा आणा येणार नाही, गेला. आणि नुसताच गेला नाही तर आपलं जे काय आयुष्य असेल त्या आयुष्यातला एक दिवस घेऊन गेला, एक घटका गेली, एक मिनिट गेलं, त्याचं भान आहे का आपल्याला? महागाई झाली, दर वाढले, पैसे गेले, वाईट वाटतं, पण हा काळ जातोय त्याचं काय? तो पैसे देऊन मिळणारा नाही, काहीही केलं तरी तो परत येणारा नाही आहे. आणि आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती आहे का? सांगता येत नाही. सरताच अंतिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश. कोणत्या क्षणी जाशील माहीत नाही आहे. मग आत्तापर्यंत केलं ते काय? आयुष्य फुकट गेलं सगळं. जे मिळवायचं ते मिळवलं नाही, त्याच्याकडे दृष्टी गेली नाही. आणि समजा जर गेली असली थोडीशी, तरी ज्या तीव्र संवेगाने, ज्या उत्कटतेने ती वाटचाल करायला पाहिजे ती आपण केली नाही, त्याच्या दिशेने गेलो नाही, मग काय केलं? काही नाही. सकाळी उठलो, पोटा भाप घेतला, नोकरी व्यवसाय केला, खाल्लं, जेवलं, झोपलो, पुन्हा दुसरा दिवस, पुन्हा तेच. विचार करावा, देह रक्षणासाठी आपण काय काय काय काय केलं, नाना उपद्व्याप केले. तो देह रक्षण करणारा तो देहसुद्धा एक दिवस काळाचं भक्ष होणार जाणार आहे. मग त्याला जे गोडाऊनभर खायला घातलं आयुष्यात, लहानपणापासून बघा आपण किती खायला घातलं त्याला, ते काय झालं त्याचं? काय नाही झालं, गेलं. आणि तो देह तोही गेला एका क्षणात, माशी पाख पाखडी तव हे सर आहे, तो देही पडला. मग जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं. पण जर साधना केली असेल तर ती मात्र आपल्याला उपयोगी पडणारी आहे, या जीवाला मोक्षाकडे नेणारी आहे. ह्या जन्मात जरी पूर्ण झालं नाही तरी ती साधना पुढच्या जन्माला उपयोगी येणार आहे. पण पुष्कळ लोकांना वाटतं की आता काय करायचं करून पुढे म्हातारपणी बघू. जे आत्ता झालं नाही ते म्हातारपणी होणार का? आत्ता तरुणपणी देह चांगला आहे, सर्व काही आपण साधना करू शकतोय, तोवर त्या देहाचा उपयोग करून साधना करायला पाहिजे. आता अगदीच काही करत नाही त्यापेक्षा करा, आपण ते खरं नाही. जेवढ्या तरुणपणापासून हा मार्ग धरला जाईल, गमू पंथ अनंत या राघवाचा, हा राघवाचा पंथ जो आक्रमायचा आहे तो तरुण वयापासून, लहान वयापासून असं जर केलं तर उपयोग आहे. नाही तर घडीने कडी काळ आयुष्य नेतो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो. जेव्हा अंतकाळ येतो देह पडायचा, कुणाचाही झालं तरी देह पडणार, तो काही राहत नाही. मग आता देह जर पडायचाच आहे तर त्यावेळेला तुला मदतीला कोण येणार आहे? ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर कष्ट केलेस ती मंडळी तुरी तुझ्या बरोबर येणार आहेत का कोणी? तू एकलाच जन्माला आलास, आता जाताना एकटाच जायचं आहे, तुझ्याबरोबर कोणी येणार नाही आहे. तुझे सगळे सोयरे आप्तेष्ट मित्रमंडळी त्यांच्यामध्ये तू आयुष्य घालवलंस, त्यांना एंटरटेन करण्यामध्ये त्यांनी आपल्याकडे यावं, आपण त्यांच्याकडे जावं, सगळं केलं आहे. दिवसाच्या दिवस गेले, वर्षाच्या वर्ष गेली, त्याच्यामध्ये हाताला काय लागलं? काही नाही. एवढंच नव्हे तर ती मंडळी देखील आयुष्यभर आपल्याबरोबर राहतीलच असं सांगता येत नाही. केव्हा कुणाचं मन बदललं गेलं सोडून, किंवा कायमचा वियोगही संभवतो. त्यामुळे जे नश्वर आहे, जे जाणार आहे, त्याच्या पाठीमागं तू आयुष्य घालवलंस आणि अंतकाळी मात्र तुला सोडवायला एका राघवाशिवाय कोणीही येणार नाही. तेव्हा अंतकाळी तरी निरंतरचं स्मरण होतं का बघ, पण अंतकाळी स्मरण व्हायला आयुष्यभर जर स्मरण केलं असेल तरच अंतकाळी आठवणार. तसं जर केलं नसेल तर अंतकाळी पुन्हा पैसा अडका, माझा नातू, त्याची मुंज, नातीचं लग्न व्हायचं, अमकं व्हायचं, या संसाराच्या गोष्टीच येणार पुन्हा. म्हणून संत आपल्याला सावध करायला बघतात. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरा, निबोधत, उठा, जागे व्हा, आयुष्य कशासाठी आहे हे बघा, हे सांगत असतात. आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. म्हणून संतांना वाईट वाटतं, किती सांगावं किती सांगावं, पण लक्षात येत नाही. म्हणून याच्यात त्यांनी म्हटलंय, न बोले मना राघवे वीण काही, त्याच्याखेरीज काही बोलू नको. जनी वावुगे बोलता सुख नाही, त्याच्यात खरं सुख नाही आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा

0: मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना. संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधा वरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली

0: दिली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, आषाढ़ कृष्ण सप्तमी अर्थात 5 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। आज कालाष्टमी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। कर्मयोग या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ कर्माची युक्ती किंवा कर्माची कुशलता असा आहे। कोणतंही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग असा त्याचा भावार्थ आहे। धर्मशास्त्रात विशेषतः वेदांमध्ये विहित असलेली कर्म हीच युक्त कर्म आहेत असं वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेलं आहे। या अर्थामध्ये भगवद्गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला। युक्त कर्मफलाची आसक्ती सोडून आणि लाभ अलाभ सुख दुःख राग द्वेष सिद्धी असिद्धी जय पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत कर्म करीत राहणं म्हणजे कर्मयोग असा भगवद्गीतेचा अभिप्राय आहे। निष्काम बुद्धीने या द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता आणि निरहंकार बनून शास्त्रविहित कर्म करीत राहिल्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते। चित्तशुद्धीच्या योगाने आत्मा प्रसन्न होऊन परतत्वाचा किंवा परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मोक्ष सिद्ध होतो असा कार्यकारण भाव भगवद्गीतेत सांगितलेला आहे। अद्वैतवादाप्रमाणे जीवात्माच तत्वतः परमात्मा आहे। हे जीवात्म्याचं तात्विक स्वरूप म्हणजे परमात्मा असून त्याचा चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो। परमात्मा म्हणजे परमेश्वर। परमेश्वराचा साक्षात्कार होण्याकरता कर्मयोगाला भक्तियोगाची जोड द्यावी लागते असं अद्वैतवाद मानतो। शंकराचार्य प्रणित अद्वैतवादाप्रमाणे गृहस्थाश्रमातलं कर्मयोगाचं महत्व मर्यादित आहे असं मानलं जातं। साक्षात्काराची इच्छा दृढ झाल्यानंतर गृहस्थाश्रमी माणसाने कर्मयोग सोडून संन्यासाश्रम स्वीकारावा असं शंकराचार्यांचं मत आहे। त्याला विविदिशा संन्यास असं म्हणतात। कर्मयोगाला भक्तियोगाची जोड शंकर मतालाही मान्य आहे। भक्तियोग कर्मयोग ही या मताप्रमाणे ज्ञानयोगाची अंग आहेत। या मतानुसार मध्यवर्ती किंवा मुख्य स्थान हे ज्ञानयोगाला आहे। संन्यासाश्रमात आत्मतत्वाचं श्रवण मनन आणि निधिध्यासन हे प्रमुख आहे। गृहस्थाश्रमातलं कर्मयोग आचरित असताना भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचं सहकार्य घेऊन आत्मसाक्षात्कार होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असं शंकराचार्यांनी भगवद्गीतेवरच्या भाष्यामध्ये म्हटलंय।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

त्याला दिव्य सुगंध येतो, पृथ्वी तत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला दिव्य वाणी ऐकू येते, म्हणाले वायुतत्वाचं वैशिष्ट्य आहे. दिव्य दृश्य दिसू लागतात, अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. अलौकिक रसाचा आणि स्पर्शाचा अनुभव येतो, वायूचं वायुतत्व आहे. आणि म्हणाले इच्छानुकूल त्याला सर्दी आणि गरमी प्राप्त होते, म्हणजे आत्ता थंडी आहे आणि योगी आहे तो असाच नुसता अंगावरती पांघरून घेऊन बसलेला आहे, त्याचं नुसतं उपरणं अंगावरती आहे. आपण म्हणून सगळ्यांना कडकडून थंडी वाजती आहे, कडाडून थंडी पडली आहे, स्वेटर घातलं तरी थंडी जात नाही आहे, तुम्ही असे नुसतं उपरण पांघरून कसे बसलात. त्याच्याकरता एक आपल्याला उत्तम अलीकडच्या काळात घडलेला प्रसंग सांगते. गंगाखेडला आमचे दासगणू महाराज त्यांच्या पत्नीच्या क्रियाकर्माकरता गेलेले होते आणि भर दुपारी 12 उन्हामध्ये त्या गंगाखेडच्या गोदावरीच्या पात्रामध्ये एक साधू बसलेला दिसाय. आता मराठवाड्यातलं ऊन आहे, त्यातही असं उन्हाळ्याकडचं ऊन आहे, भर 12 रणरणतो ऊन, तो अगदी चांदण्यात बसल्यासारखा स्वस्थ बसलेला असे. आणि हे तिथे गंगा किनारी गेले की तो तोंड फिरवत असे. त्यांना असं वाटलं की हा असं का करतो, मी रोज जातो आणि हा तोंड फिरवतो. तर जेव्हा ते पुन्हा गेले, 3-4 दिवस असं घडलं, आणि जेव्हा ते पुन्हा गेले त्या दिवशी त्यांनी तोंड फिरवलं नाही, ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की तुम्ही साधू महाराज माझ्यावर रागावला होतात का, म्हणून तुम्ही हे 2-4 दिवस मी इथे येत होतो, तुम्ही रोज तोंड फिरवत होतात. ते म्हणले काय मला माहिती नाही, म्हणाले असं कसं मी रोज पाहत होतो. हो म्हणाले, तू आल्यानंतर मला काहीतरी अपवित्र आहे असं वाटलं असेल आणि ते अपवित्र बघू नये म्हणून मी तोंड फिरवलं. दासगणू महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले जोपर्यंत मला अशौच आहे, 10 झालेले नाहीत, तोपर्यंत मी तिथे जाऊन जे विधी करतो आहे तोपर्यंत यांनी तोंड फिरवलं. ते म्हणाले मला माहीत नाही तू कशा करता येत होतास. मग म्हणाले आज तुम्ही कसं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले आज मला अपवित्र आहे असं वाटलं नाही म्हणून मी माझं तोंड फिरवलं नाही. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही इथे रोज बसता, एवढं कडक ऊन आहे, तुम्हाला काही त्रास होत नाही. बिलकुल नाही म्हणाले, मी अगदी चांदण्यात बसल्यासारखा बसतो. असे कसे बसता. तर म्हणाले असं आहे की आमच्या शरीरामध्ये कोणतं तापमान ठेवायचं याच्यावर आमचं नियंत्रण आहे. बाहेर जर इतकं ऊन आहे तर माझं शरीर शीतल कसं राहील हे मला ते राखण्याची माझ्या ठिकाणी ती समर्थता आहे. आणि त्यामुळे म्हणाले आम्हाला कधीच अडचण येत नाही. हिमालयाच्या कडक थंडीमध्ये आमचं शरीर थंडीने गारठत नाही आणि तुझ्याकडच्या इतक्या कडक उन्हानी आमचं शरीर त्याला दाह होत नाही किंवा तापून निघत नाही. ते म्हणाले हा योग मला शिकवाल का. तर त्यांनी सांगितलं हा योग मार्ग शिकायला तू आता खूप मोठा झालास, तुला बालवयामध्येच या मार्गावरती यायला हवं होतं आणि तू ते शिकायला हवं होतंस. असं सांगण्याचा हेतू असा आहे की जो अनुभव आहे की योग्यांच्या ठिकाणी येणारा, त्यांनी इथे म्हटलं आहे की इच्छानुकूल सर्दी आणि गरमी आपल्या देहाच्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. वायूप्रमाणे आकाशात चालतात, अलीकडच्या काळातलं वासुदेवानंद सरस्वती हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि म्हणाले त्यांना आकाशात फिरण्याची शक्ती प्राप्त होते, प्रतिभा वाढते, ज्ञानेश्वर माऊली त्याचं उदाहरण आहे. म्हणाले सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. त्यांना विचारलं कुणी की तुम्ही ही एवढी ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी कशी लिहू शकलात. म्हणाले आम्ही कल्प म्हणजे जन्मानुजन्म कोट्यावधी जन्म वाणीनी सत्यच बोलावं हे तप केलेलं आहे आणि त्या तपाचं फल म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून म्हणाले प्रतिभा वाढते आणि म्हणाले दुसरं काय होतं, कसलाही उपद्रव होत नाही, कोणताही प्राणी जवळ येत नाही, तो का डास चावत नाही, मुंगी चावत नाही, ढेकूण चावत नाही, वाघ येत नाही, सिंह येत नाही, कोल्हे येत नाहीत, काही होत नाहीत. आणि म्हणाले अशा प्रकारच्या सिद्धी योग्याच्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो गुरुकृपेनी किंवा ईश्वरानुग्रह ज्याच्यावरती झालेला असतो तो ह्या एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही. हे सगळं हे ब्रह्मपुराण सांगतंय. म्हणाले तो एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही, त्या सगळ्या सिद्धींची उपेक्षा करून तो परतवून लावतो. आता प्रश्न असा आहे की जे चमत्कार घडतात ते योगी घडवतात, योगी घडवत नाहीत, ते भक्त घडवतात, भक्त घडवत नाहीत.
जे चमत्कार घडतात ते भगवंत घडवतो त्याच्या इच्छेने. त्याला असं वाटतं की माझा हा भक्त लोकांना समजला पाहिजे काय अधिकाराचा आहे. परमेश्वराला वाटतं माझा हा योगी काय अधिकाराचा आहे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर घडवतो, योगी आपलं सामर्थ्य प्रकट करत नाही. जो सामर्थ्य प्रकट करतो तो त्या योगपदावर आरूढ होऊन राहू शकत नाही, त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कधीही आपलं सामर्थ्य योगी वापरत नाही, ते सगळं मागे टाकतो. किंबहुना गोरक्षनाथांचं एक फार छान वचन आहे, ते सांगतात, जो आगया सामने दे दे उसे तू छकड. म्हणाले जे जे तुझ्यासमोर प्रलोभन म्हणून उभं राहील, जे जे तुझ्यासमोर विशेषत्वाने उभं राहील त्याला दूर सार, पुढे जा. त्याच्यात कुठेही थांबू नकोस, रमू नकोस, चौकशी करू नकोस. आपल्या फटक्यासारखं येते, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. त्यांनी सांगितलं जो सरळ मार्ग आहे साधनेचा स्वीकारलेला, त्या मार्गापासून इकडे इकडे होऊ नको. जे येईल ते बाजूला कर, जे येईल ते बाजूला कर. त्यांनी इथे सांगितलंय की त्यामुळे योगी जो आहे तो इतका स्थिरचित्त झालेला असतो की तो सगळ्याची उपेक्षा करून प्रत्येक गोष्ट परतवून लावतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की तो प्रत्येकाकडे पाहताना आणि जीवनामध्ये आचरण करताना एक नियमितता, म्हणजे अगदी आपल्याला, मला हे वाचताना अधिक प्रकर्षाने काय जाणवलं तर मला नेहमी असं वाटायचं की 6व्या अध्यायामध्ये योग मार्गाच्या संदर्भात लिहिताना भगवान श्रीकृष्णाने एका श्लोकात सगळ्या नियमांचा पंचनामा केलेला आहे युक्ताहार विहारस्यमध्ये, बाकी त्यांनी काही मांडलं नाही आहे. तर हे वाचताना माझ्या ते पुन्हा पुन्हा स्मरणात आलं की त्यांनी एकच सूत्र सांगितलं योग्याकरता. आणि त्यांनी असं म्हटलंय की बस हे एवढं केलं की पुरे आहे, ह्याच्यापेक्षा काही नको. आपला नियम समर्थांनी त्याच्यापेक्षा सोपं केलंय, उपासनेला दृढ चालवावे एवढंच म्हटलंय की दृढ चालवा आपली उपासना, बस दुसरं काही करू नका. तर तोच तीच सगळी भाषा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे सांगितलंय त्याप्रमाणे इथे आपल्याला जर आश्चर्य वाटेल म्हणून मी इथे समोर ठेवलंय. त्यांनी सांगितलं हे सगळे जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत, ज्या पद्धतीने अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे, आणि हा ज्ञानानी युक्त असलेला योग आहे की समजून उमजून, म्हणजे इंद्रियांनासुद्धा अगदी एक्सरेडाईजनी पाहिलेलं आहे, आमचे डोळेच त्याला अगदी आरपार पाहतायत, आमच्या मनाला आरपार पाहतायत, आमच्या बुद्धीला आरपार पाहतायत. आणि ते सांगतायत तिला की हे असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे. मग इंद्रियांपासून प्रत्येकाला कसं जपायचं ते सूत्र सांगितलंय. म्हणाले या सगळ्या सूत्राचा अवलंब करून जो राहतो, त्यांनी म्हटलंय त्याच्या पुढे की न प्रहृषेत लाभेशु ना लाभेशु न चिंतयेत, कुठेही आनंदित होत नाही शुभाशुभाच्या ठिकाणी, तसंच म्हणाले लाभ अलाभाच्या ठिकाणी चिंता करत नाही, समज सर्वेषु भूतेषु सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान भावाने राहतो, सधर्मा मातरीश्वनहा त्याला दृष्टांत दिलाय. म्हणाले कसा राहतो समान धर्माने, जसा ह्या सबंध ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला जो मातरीश्वा वायू आहे तो जसा आमच्या कुणाच्याही बाबतीमध्ये भेदभाव करत नाही, तो वायू सगळ्या ठिकाणी वहन करतो, आमच्या प्रत्येकाच्या श्वासाला मदत करतो, आमचं प्रत्येकाचं जीवन सुखी करण्याकरताच तो स्वतः आपल्या ठिकाणी झिजत असतो, तसा म्हणाले हा सगळ्यांच्या ठिकाणी समान राहतो. आणि पुढे ते म्हणाले एवं स्वस्थात्मन हा साधो सर्वत्र समदर्शिन, हा स्वस्थ आत्मन आपल्या ठिकाणी स्थिरबुद्धी असणारा हा जो साधू पुरुष आहे तो सगळ्या ठिकाणी समदर्शी आहे. आता महत्वाचं जे आपल्या पुढे मांडायचं आहे ते हे आहे, षण्मास नित्य युक्तस्य शब्द ब्रह्माभिवर्तते. त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारची साधना जर कुणी, म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलंय की तुम्ही आम्ही जर हे सगळे नियम लक्षात घेतले आणि या नियमांचं पालन अधिकाधिक काटेकोरपणाने करण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वराच्या कृपेने जर आम्हाला ते साधलं तर 6 महिन्यामध्ये आम्ही शब्दज्ञान तज्ज्ञ होतो,
शब्द ज्ञानाच्या मध्ये त्यांनी शब्द वापरलाय. शब्द ब्रह्माभिवर्तते, शब्द ब्रह्माचं आम्हाला ज्ञान होतं. किती प्रकारचं ब्रह्म आहे? दोन प्रकारांनी ब्रह्म जाणता येतं. शब्दांनी जाणता येतं, यथार्थ शब्दांनी जाणता येतं, आणि दुसरं साक्षात आकारांनी अनुभूतींनी जाणता येतं. ते विवेकानी जाणता येतं, ते बुद्धीनी जाणता येतं. आणि त्यांनी सांगितलं की हा शब्दांनी ब्रह्म जाणणारा होतो, म्हणजे असा की उपनिषदाचा शब्द आहे. आपण कुणाला विचारतो? ऋषीभीर बहुगीतानी, की ऋषींना माहिती आहे त्याचा यथार्थ अर्थ काय. आता हे ब्रह्मपुराण आपल्याला जेव्हा कळलं की अहो या मार्तंड शब्दावरती दोन कथा आल्या. आता जर वक्ता पुष्कळ शहाणा असेल आणि वक्त्याकडे जर अधिकार असेल तर त्या त्या दोन कथांचा अर्थ काय आहे त्याचं त्याला यथार्थ ज्ञान असेल. कारण का? तर तो शब्दज्ञानी झालेला आहे. शब्दाचं ज्ञान त्याला यथार्थ आहे. भागवत पुराण घेतलं असं म्हणतात आपल्याकडे की भागवताची परीक्षा जी म्हणजे कुणाही विद्वानाची परीक्षा करायची जर म्हटलं तर परीक्षेला ग्रंथ कोणता? तर भागवत. म्हणजे विद्वानाची जर परीक्षा घ्यायची तर ती भागवतात होते. म्हणजे परीक्षा करायची तर ग्रंथ कोणता? तर भागवत. भागवताची परीक्षा करावी, त्यांनी सांगावं की ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या वाक्याचा अर्थ काय. म्हणून विद्वानाची परीक्षा भागवतात का? ह्याला किती ज्ञान झालंय ग्रंथाचं, तो पोपटपंची आमच्यासारखी पुष्कळ करील, पण त्यातलं मर्म. आणि म्हणून आपल्याकडे गुरुचं वर्णन करताना शाब्देच परेच निष्णात असं वर्णन केलेलं आहे की गुरु कोण होतो की ज्याला शब्दज्ञान यथार्थ झालेलं आहे आणि परे म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन किंवा ज्ञान त्याला त्याच्या विवेकाने यथार्थपणे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलं आहे की 6 महिने आपल्यासारख्याला चॅलेंज आहे. त्यांनी सांगून ठेवलं आहे करा, करून बघा दोन्ही प्रकारांनी. असं काय आम्ही जो अधिकार गुरुला येईल तो आम्हाला येईल असं थोडंच आहे. कारण काय आहे, योगाचे अभ्यासू हे नेहमी तीव्र संवेगीच असतात असं नाही आहे. तीव्र संवेगानाम आसन्न, हा जो तीव्र संवेगी आहे त्याला ते प्राप्तच आहे. पण आम्ही कसे, आम्ही मृदू मध्य आणि मृदू मृदू सुद्धा. नुसतेच मृदू कशाला, पुष्कळ सौम्य, फार साधे, अगदी पहिलंच पाऊल अडखळत टाकतोय. पण टाकणाऱ्याला त्या प्रमाणात आहेच ना, ज्या प्रमाणात अभ्यास आहे त्या प्रमाणात प्राप्ती आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी त्या प्राप्तीचा शेवट सांगून ठेवला. आणि इथे हा जो अभ्यास आहे, ह्या अभ्यासाच्या इथे त्यांनी आणखीन एक विषय मांडला, तो म्हणजे आता ज्ञान आहे. आता म्हणाले तुम्ही आम्हाला सांगा की ह्या योगामधून ज्ञान मिळवलं, आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आम्हाला आपल्याशी बोलायचा आहे. त्याचं कारण म्हणाले असं आहे की वेद जो आहे, यद्येवम वेदवचनम कुरु कर्म त्यजेतीच काम दिशम विद्येया यांती काम च गच्छती कर्मणा. म्हणाले हे बघा, वेदाचं असं वचन आहे की कर्म करा आणि त्याग पण करा. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे जसं आहे तसं. आणि तो मनुष्य जो आहे त्या कर्माच्या द्वारा त्या परमात्म्याला प्राप्त करू शकतो. काय गती? मग म्हणाले आता आम्हाला सांगा की त्या कर्मानी काय त्या माणसाला गती प्राप्त होते आणि त्या गतीनी तो कुठे जातो. दुसरं असं आहे की आम्हाला असं कळतं की जो ज्ञानी आहे तो कर्माचा त्यागच करतो. कारण शंकराचार्यांनी म्हटले ज्ञानातैव तू कैवल्यम, ज्ञानानीच कैवल्याची प्राप्ती होते, कर्माची आवश्यकताच राहत नाही. मग कर्माची आवश्यकता राहत नाही आणि कर्म जर टाकून दिलं तर एका बाजूने तुम्ही कर्म करून कर्माचा त्याग करून त्या कर्माचं फल मिळवता किंवा मिळवा असं आम्हाला सांगता, आणि दुसऱ्या बाजूनी ज्ञानाचा मार्ग सांगतो की कर्मच करू नका, कर्मच टाकून द्या. म्हणाले याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही. म्हणून म्हणाले हे मुनी आम्ही आपल्याला हा प्रश्न विचारतो. तेव्हा व्यास म्हणतात की तुम्ही जे विचारता आहात त्याच्यावरचं उत्तर संक्षेपाने ऐका. मी सांगतो म्हणाले की कर्म आणि ज्ञान हे दोन मार्ग आहेत. कर्माचा मार्ग जो आहे तो क्षर आहे, म्हणजे नाशवंत आहे. ज्ञानाचा मार्ग जो आहे तो अक्षर आहे. त्याचं वर्णन म्हणाले करायचं तर म्हणाले एक लक्षात घ्या की ज्ञानामुळे माणसाला जी गती प्राप्त होते आणि कर्मामुळे जी गती प्राप्त होते ती काय आहे याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे.
कारण ज्ञानामुळे सुद्धा ती स्थिती नाही आली तर मोक्ष नाही येऊ शकणार. कर्मामुळे सुद्धा जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी फार श्रेष्ठतेने घडलं मोक्ष प्राप्त करून जाईल. तो काही फक्त स्वर्गकामो यजेत म्हणून फक्त स्वर्गालाच जाईल असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की त्याच्याबद्दल उत्तर सांगणं हे फार अवघड आहे. म्हणाले हे विप्रा शृण्वध्वम सांप्रतम विप्रा गहनम हेद उत्तरम. याचं उत्तर देणं हे आत्ता तरी फार कठीण आहे म्हणाले. आता मी तुला सांगतो म्हणाले तरीसुद्धा ऐक. म्हणाले धर्म आहे आणि धर्म नाही या दोन्ही बाबतीमध्ये सांगणं मोठं कठीण आहे. कसं आहे म्हणजे धर्म आहे आणि धर्म नाही असं का म्हटलं की कर्म करावं का करू नये, कर्म स्वीकारावं का टाकावं, हे सांगणं मोठं कठीण आहे. हे सांगणं कसं कठीण आहे तर एक तत्वज्ञानातलं एक उदाहरण घेतलं. म्हणाले हे जे एक काय दिसतंय ना ते यक्षासारखं दिसतं आहे. आणि त्याच वेळी असं म्हटलं की हे जे समोर काय दिसतंय ना ते यक्षासारखं दिसत नाही आहे. काय अर्थ झाला म्हणाले हे यक्षासारखं दिसतंय पण म्हणायचं आणि हे यक्षासारखं दिसत पण नाही आहे. हे जसं आहे तसंच आहे म्हणाले. की ज्ञानाच्या मार्गाने मोक्ष मिळतो का कर्माच्या मार्गाने मोक्ष मिळतो, कर्म करून कर्म टाकून मोक्षाला जाता येतं का मुळातच कर्माचा त्याग करून ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाला जाता येतं सांगणं फार कठीण आहे. पण म्हणाले मी तुला एक सांगतो की धर्माचे दोन प्रकार आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. कर्माने जे जीव बांधले गेलेले आहेत आणि जे ज्ञानाने मुक्त होणार आहेत ते दोघे वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळे म्हणाले हा प्रवृत्ती लक्षण धर्म जो आहे तो कर्माशी जोडलेला आहे, हा निवृत्ती लक्षण जो धर्म आहे तो संन्याशाशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे जो पारदर्शी संन्यासी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने संन्यासी आहे तो ते लोक कर्म करत नाहीत. कारण जो खरा संन्यासी आहे तो अग्नीवर ठेवलेलं खातच नाही, मुळी कुठल्याच कर्माला तो स्वीकार करत नाही, त्यामुळे ह्याही कर्माचा तो स्वीकार करत नाही. आणि त्यामुळे म्हणाले कर्मानी काय होतं जीवाचा देहांत झाल्यानंतर म्हणजे जीव जेव्हा देहाला सोडून जातो तेव्हा पुन्हा 16 विकारांनी युक्त असलेल्या म्हणजे आपण षोडश कलांनी युक्त असलेले असे पुन्हा जन्माला येतो. म्हणाले अर्थात तो पुन्हा जन्म घेतो. आणि ज्या ज्ञानाने काय होतं तो त्या अव्यक्ताला त्या अक्षराशा परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणाले सामान्य मनुष्य कर्माची प्रशंसा करतो आणि त्यामुळे त्या देहजालामध्ये तो रममाण होतो, त्याला कर्माची उपासना ठीक आहे. पण जो श्रेष्ठ बुद्धिमान आहे तो म्हणाले आपली धर्मातली निपुणता म्हणजे निवृत्ती लक्षणामधली निपुणता प्रकट करतो. आणि म्हणाले ते कर्माची प्रशंसा करत नाहीत आणि ते त्याचा विचारही करत नाहीत, ते जन्ममृत्यूच्या जाळ्यातही अडकत नाहीत आणि ते आपल्या बाजूनी ईश्वराला प्राप्त करण्याकरता श्रेष्ठ अशा अचल अशा स्थानाला जाऊन पोचतात. आणि त्यामुळे म्हणाले की जिथे कर्माचा उहापोह केलेला आहे आणि जिथे ज्ञानाचा उहापोह केलेला आहे त्याच्यामधला फरक म्हणाले मी तुला सांगतो. काही पुरुष ज्ञानमय असतात, काही पुरुष कर्ममय असतात. भगवद्गीतेचा 12वा अध्याय अव्यक्ताव्यक्त चेतसा. म्हणाले कुणाला अव्यक्ताची आवड असते, कुणाला व्यक्ताची आवड असते. जो अव्यक्ताची आवड आहे त्याला संन्यास मार्ग दिलेला आहे, निवृत्ती लक्षण धर्म दिलेला आहे. आणि ज्याला व्यक्ताची आवड आहे भगवंत म्हणतात त्याच्याकरता मी सहस्रनामाच्या होड्या करून या भवसागरामध्ये टाकलेले आहे. जे नाव आवडेल ते यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्या नावाची तुला हौस असेल त्या नावाचं तू स्मरण कर असं म्हणून म्हणाले मी ते त्याला प्राप्त करून देतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की म्हणाले हा जो विस्तार आहे हे रहस्य ऋषींनी मला सांगितलंय असं त्यांनी सांगितलंय. की काय होतं ज्ञानी आणि कर्म मार्गाच्या पुरुषाचं तो उत्तर फार छान दिलंय. एक जण म्हणाले चंद्राचं चांदणं जसं शीतल असतं तसं तो शीतल स्पर्शी होतो. आणि एक जण कसा होतो तर चंद्राच्या कला जशा असतात तसा होतो. म्हणजे जो कर्ममार्गी आहे तो चंद्राच्या कलासारखा बदलत राहतो आणि जो ज्ञानमार्गी आहे तो फक्त त्या चंद्राच्या शीतल स्पर्शासारखा सलगतेनी त्या स्पर्शाला जोडलेला राहतो. हा दोघांच्यामध्ये भेद आहे म्हणाले. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर पुढे
ते असं म्हणतात की हा विषय पुढे नेताना कालचा विषय आहे आपला. त्यांनी सांगितलं जो कर्ममार्गाचा विचार करतो तोच चतुर्दश भुवनांचा विचार करतो. जो ज्ञानमार्गाने जातो त्याला इथंच परमात्मा आहे, आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्ममार्गाने जाणाऱ्याला पितृयान मार्ग तरी आहे, नाहीतर क्रममुक्ती तरी आहे. पण ज्ञानमार्गी मनुष्याला सद्योमुक्ती आहे जिथल्या तिथे. म्हणजे कसं, मातीचा घट आहे आणि इथे छोटंसं भांडं आहे, तो मातीचा जो घट आहे त्याच्यात पण आकाश आहे, याच्यात पण आकाश आहे. आणि तो घट जसा ह्या संबंध मंडपामध्ये ठेवला आहे त्या मंडपात पण आकाश आहे. तो जो घट आहे मातीचा, त्या मातीच्या घटातल्या आकाशाला त्याला आपण घटाकाश जर म्हटलं तर हे मठाकाश आहे. आता तो घट जर फुटला तर ते आकाश त्या घटात आता सीमित नाही राहिलं, त्या घटातलं आकाश या मठामध्ये विलीन झालं. तसा तो ज्ञानी आत्ता देहात आहे म्हणून त्या देहात असणारा तो जीव आहे आणि तो अलग आहे असा वाटतो. पण त्या ज्ञानाला गतागत नाही, त्याला कुठंच जावं लागत नाही. जसा परमात्मा सर्वदूर घनरूप भरून राहिलेला आहे, तो चिद घन आहे, तसा हा ह्याच ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होतो. हा त्याचा म्हणाले जो ज्ञानी आहे मार्गाचा, जो मोक्षाचा विचार आहे कर्ममार्गीयाचा मोक्षाचा विचार. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा चंद्र तो होऊ शकतो. पौर्णिमेचा चंद्र झाला तर परमात्म्याशी एकरूप होईल. चतुर्दशीचा चंद्र, सगळ्या संतांना चतुर्दशीचा चंद्र आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. ते पौर्णिमेचा चंद्र होऊन ईश्वराशी एकरूप व्हायला तयार नाहीत. ते म्हणतात काय फरक आहे, 19-20 आहे, चतुर्दशी काय आणि पौर्णिमा काय. पण स्वतंत्र राहून ईश्वराच्या भक्तीत राहण्यातला जो आनंद आहे, आणि म्हणाले त्याच्याशी एकरूप झालो तो एवढं जग चालवतोय, तो एवढी ब्रह्मांड चालवतोय, त्याला मदत कोण करणार. त्याला आपण मदत तर केली पाहिजे. तो जर म्हणाला बाबा तुला जाऊन तिकडे खाली अमुक एक काम करायचंय, तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, आम्ही जातो म्हणाले भूलोकावरती त्याचं काम करायला. म्हणून आम्हाला पौर्णिमेचा चंद्र नको, आम्हाला चतुर्दशीचा पाहिजे. आणि म्हणून दृष्टांत जो इथे घेतला आहे त्या चंद्राच्या कला घेतल्या आहेत, अधिकाराप्रमाणे कला आहेत. एखादा प्रतिपदेचाच असेल आणि एखादा अमावस्येचा होऊन नरकात पण जाईल, काही सांगता येत नाही आपल्याला. पण त्या चंद्राच्या कला आहेत. तुकाराम महाराजांचे सारखे चतुर्दशीची कला आहे आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा पौर्णिमेच्या चंद्राशी एकरूप होतील, त्यांची इच्छा आहे. ते महाकारण देहामध्ये राहिलेले आहेत. असो अशा प्रकारे कर्माचा विचार करून आणि त्या मोक्षाचा विचार या ब्रह्मपुराणाने आपल्या पुढे ठेवलेला आहे. वर्णन खूप चांगलं केलेलं आहे आणि एक स्वतंत्रपणे याचं तत्वज्ञान अभ्यासावा इतका हा विषय चांगला आहे. आता प्रत्येक पुराणात जसा त्याचा शेवट येतो तसं त्या पुराणाचं महात्म्य सांगितलं जातं, त्याची फलश्रुती सांगितली जाते. तशीच इथे सुद्धा याची फलश्रुती सांगितलेली आहे. त्या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की जणू काही त्याचा अधिकार वेदापर्यंत जुळला जातो, त्याचाही इथे त्यांनी शब्द वापरलेत. आता अशा प्रकारचं हे जे पुराण सगळ्यांच्या जे सर्व वांछा फलप्रदम सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारं आहे. इदं मयोक्तं प्रवरं पुराणं पापापहं धर्मविवर्धनं च श्रुतं भवद्भिः परमं रहस्यं आज्ञापयध्वं मुनयो व्रजामि. आणि म्हणाले अशा प्रकारे हे सगळं गोपनीय पुराण आपल्याला सांगितल्यानंतर या सर्व लोकांनी हे सगळं ऐकलेलं आहे आणि आता आपण मला आज्ञा द्या की मी आता जाऊ शकतो, असं ते लोमहर्षण मुनी त्या मुनिगणांना सांगतात की आपल्याला जो पाहिजे तो विषय मी आपल्यापुढे मांडलेला आहे.

श्रोते हो, आता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 23वा श्लोक आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. ह्याच्यात समर्थाने दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट सांगितली आहे, त्याच्यामध्ये राघवाखेरीस काही करू नको हे एक सांगितलं, आणि काळ घडीने घडी जातो आहे तेव्हा त्या काळाचं भान ठेव, अशा दोन गोष्टी सांगितल्या. समर्थ पुष्कळ वेळा एकेका श्लोकात परमार्थ आणि संसार दोन्ही गोष्टी सांगून जातात. तसं इथं त्याने पहिल्या चरणात म्हटलं आहे, न बोले मना राघवे वीण काही. राघवाच्या खेरीस बोलण्याचा विषय एकच पाहिजे, राघव, त्याच्याखेरीस तू काही बोलू नकोस. आता इथं बोलणं याचा अर्थ फक्त बोलणं असंच दुरीत धरायचं नाही, तर बोलणं, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा प्रथम ती मनात येते, मनात त्याचं चिंतन घडलेलं असतं, काही त्याच्यावर विचार घडलेला असतो, आणि मग ते वाणीतून बाहेर येतं. त्यामुळे जेव्हा राघवाविषयी बोलायचं किंवा इतर काही बोलू नको असं म्हणतात, फक्त राघवाविषयी बोल म्हणतात, तेव्हा मनात त्या राघवाचं चिंतन झालेलं असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण राघव हा शब्द घेताना निर्गुण आणि सगुण दोन्हीचा विचार करायचा. सगुण राघव प्रभू रामचंद्र यांच्यासंबंधी जर आपण बोलायचं असेल, त्याचं चिंतन करायचं असेल, तर त्यांचं जे चरित्र झालं, लीलाचरित्र त्यांनी जे केलं, त्यामध्ये त्यांचे जे गुण स्पष्ट झाले, त्यांचा पराक्रम दिसला, काय बोधाने त्यांनी काम केलं, एवढं ऐश्वर असताना कडकडीत वैराग्य कसं होतं, कशा तऱ्हेनं सगळ्या गोष्टींना ते सामोरं गेले, ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या असतात. आणि नुसत्याच त्या आठवायच्या नसतात, तर त्या गुणामधलं आपल्यामध्ये काय थोडंफार तरी येऊ शकतं का असा प्रयत्न करायचा असतो. त्यांच्या इतकं मोठं कुणाला होता येणार नाही, पण तथापिच त्यांची गोष्ट वेगळी आपली वेगळी असं म्हणून पलायनवाद धरायचा नाही. काय आपल्याला त्याच्यातलं घेरता येईल? एक पत्नीवृत्ती, एक बाणी, एक वचने असे ते होते. जेव्हा सोडायची वेळ आली तेव्हा राज्याभिषेक होत असताना सोडून गेले, त्याच्याबद्दल कधी दुःख केलं नाही. 14 वर्ष जे काढली त्याच्यानंतर जे कार्य अंगीकृत होतं ते सगळं पुरं करून ते परत आले. संबंध चरित्र आपल्याला माहिती आहे. तर त्याचा विचार करत असताना त्याचबरोबर तोच राघव आत्मारामाच्या रूपाने आपल्या अंतःकरणात स्थित आहे हे लक्षात ठेवून त्या आत्मारामासंबंधी बोला, आत्मचिंतन करा. म्हणून इथं न बोले मना राघवे वीण काही असं म्हणताना त्या राघवाचं स्मरण करा, त्याचबरोबर त्या आत्मारामाचंही चिंतन करा. आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान असे शब्द वापरलेले आहेत. आत्मचिंतन असं म्हटलेलं आहे. तो आत्मा कुठं आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे? कारण त्यांनी म्हटलं आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका, मी आहे, असं जे म्हटलं आहे तो मीच आहे. आपण जे नेहमी मी मी मी म्हणत असतो, तो मी कोण आहे खरा विचार केला पाहिजे. आपल्या लक्षात येत नाही, पण आपण नकळत म्हणून जातो, देहाला मी समजतो पण नकळत आपल्या लक्षात येतं की माझं डोकं, माझे पाय, माझे हात असं आपण म्हणतो, पण असं माझा देह, माझं शरीर असं म्हणतो, पण असं म्हणणारा मी आतला कोण आहे याचा कधी आपण विचारच करत नाही. अंतर्मुखून बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, आणि मग तो मी कसा शोधायचा याचा ध्यास लागला पाहिजे. पण राघवाशिवाय काही बोलू नको असं म्हणताना त्याचं चिंतन कर, त्याचा छंद घे, त्याचा ध्यास लागू दे आणि तो कसा मला प्राप्त होईल यासाठी तळमळ निर्माण झाली पाहिजे, उत्कटता आली पाहिजे. कुठलीही गोष्ट उत्कट असावी असं समर्थांचा भर होता. मिळमिळीत अवघेचे टाकावे म्हणतात ते, मिळमिळीत नको काही, उत्कट भव्य असं जे असेल ते घ्यावं. तसं भगवंताची भक्ती रामाची करायची असले तरी त्यात त्यात उत्कटता पाहिजे, तीव्र संवेग पाहिजे की मला त्याची प्राप्ती व्हायला पाहिजे, मला त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून इथं ते म्हणतात, न बोले मना राघवे वीण काही. तू राघव अखेरीस, दुसरं काही बोलूच नको, दुसरं कशाचं चिंतन करूच नको. कारण जनी वाऊगे बोलता सुख नाही. आपण बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत काय बोलत असतो आपण, त्यातलं एक वाक्य तरी उपयोगी आहे का? सगळं निरर्थक बोलणं असतं. ज्या गोष्टी सगळ्या जाणाऱ्या आहेत त्याच्याविषयी बोलतो, काय खायचं, काय कपडे घालायचे, कुठं जायचं, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, समाजात काय चाललं आहे, राजकारणात काय चाललं आहे, ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत, आत्ता आहेत तर पुढच्या क्षणाने बदलत आहेत. रोजचं वर्तमानपत्र वाचलं तर लक्षात येईल जे काल आहे ते आज नाही, उजा बुणखी उळ, आणि काही काही गोष्टी अखंड होतच चाललेल्या आहेत. खून मारा मारा, लुटालुटी, फसवणुकी सुरू आहे का? आता ह्याच्याबद्दल बोलून काय होणार आहे? किती आपला वेळ वाया जातो, चित्त त्याच्यामध्ये गुंतं, कष्ट, देहाचे कष्ट जातात. बोलतायत, उगीच बोलत असतात. एक दिवस न बोलता बघावं आपण, मौन धरून किती एनर्जी साठवली जाते ती. पण मौन ह्याचा अर्थ बोललो नाही पण मनात विचार सुरूच आहेत असं नाही. उपयोगी विचार हे बंद करायला पाहिजेत. बघावा, काही वेळ बघावा, एक मिनिट बघावं विचार बंद करून काय होत आहे ते. पण बाकीचं आपलं जे बोलणं आहे ते सगळं सत्ता, संपत्ती, ऐश्वर, लोकांच्यामध्ये काय करायचं आहे, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मान मरातब मिळवण्यासाठी, आपली स्तुती आणि दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचे दोष पाहणं, यातच सगळा वेळ जातो. त्याचं कसं चुकलं त्याच्या उलट संत सांगतात, आपलं काय चुकलं हे बघा, अंतर्मुखून बघा, आपलं काय चुकलं ते सुधारायला, काय आड येत आहे ते सुधारा. याचा अर्थ असा, पुन्हा पुन्हा ते सांगतात, आपलं जीवनाचं ध्येय काय आहे याच्यापासून जरा देखील आपण चळता कामा नये. भगवंत प्राप्तव्य आहे ना आपल्याला, असा जर तो आहे तर त्याच्याकडे सगळा आपला मोहरा गेला पाहिजे. सगळ्या कर्माचा मोहरा देखील भगवंत प्राप्तीकडे गेला पाहिजे. तसं न होता क्षणाक्षणाला आपण काय काय करत असतो आणि एक एक क्षण आपल्या आयुष्यातला निघून जातो. म्हणून तिसऱ्या चरणात ते म्हणत आहेत, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आत्ता ह्या क्षणाला जो मिनिट गेलं आपलं, पुन्हा काहीही केलं तरी परत येणार नाही. गेलं ते गेलं, किती पैसे दिले तरी कालचा आज येईल का? कालचा दिवस पुन्हा आणा येणार नाही, गेला. आणि नुसताच गेला नाही तर आपलं जे काय आयुष्य असेल त्या आयुष्यातला एक दिवस घेऊन गेला, एक घटका गेली, एक मिनिट गेलं, त्याचं भान आहे का आपल्याला? महागाई झाली, दर वाढले, पैसे गेले, वाईट वाटतं, पण हा काळ जातो आहे त्याचं काय? तो पैसे देऊन मिळणारा नाही, काहीही केलं तरी तो परत येणारा नाही आहे. आणि आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती आहे का? सांगता येत नाही. सरता संतिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश. कोणत्या क्षणी जाशील माहीत नाही आहे. मग आत्तापर्यंत केलं ते काय? आयुष्य फुकट गेलं सगळं. जे मिळवायचं ते मिळवलं नाही, त्याच्याकडे दृष्टी गेली नाही. आणि समजा जर गेली असली थोडीशी, तरी ज्या तीव्र संवेगाने, ज्या उत्कटतेने ती वाटचाल करायला पाहिजे ती आपण केली नाही, त्याच्या दिशेने गेलो नाही, मग काय केलं? काही नाही. सकाळी उठलो, पोटा भाप घेतला, नोकरी व्यवसाय केला, खाल्लं, जेवलं, झोपलो, पुन्हा दुसरा दिवस, पुन्हा तेच. विचार करावा, देह रक्षणासाठी आपण काय काय काय काय केलं, नाना उपद्व्याप केले. तो देह रक्षण करणारा तो देहसुद्धा एक दिवस काळाचं भक्ष होणार जाणार आहे. मग त्याला जे गोडाऊनभर खायला घातलं आयुष्यात, लहानपणापासून बघावं आपण किती खायला घातलं त्याला, ते काय झालं त्याचं? काय नाही झालं, गेलं. आणि तो देह तोही गेला एका क्षणात, माशी पाख पाखडी तव हे सर आहे, तो देही पडला. मग जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं. पण जर साधना केली असेल तर ती मात्र आपल्याला उपयोगी पडणारी आहे, या जीवाला मोक्षाकडे नेणारी आहे. ह्या जन्मात जरी पूर्ण झालं नाही तरी ती साधना पुढच्या जन्माला उपयोगी येणार आहे. पण पुष्कळ लोकांना वाटतं की आता काय करायचं करून पुढे म्हातारपणी बघू, जे आत्ता झालं नाही ते म्हातारपणी होणार का? आत्ता तरुणपणी देह चांगला आहे, सर्व काही आपण साधना करू शकतोय, तोवर त्या देहाचा उपयोग करून साधना करायला पाहिजे. आता अगदीच काही करत नाही त्यापेक्षा करा पण ते खरं नाही. जेवढ्या तरुणपणापासून हा मार्ग धरला जाईल, गमू पंथ अनंत या राघवाचा, हा राघवाचा पंथ जो आक्रमायचा आहे तो तरुण वयापासून लहान वयापासून असं जर केलं तर उपयोग आहे. नाही तर घडीने कडी काळ आयुष्य नेतो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो. जेव्हा अंतकाळ येतो देह पडायचा, कुणाचाही झालं तरी देह पडणार, तो काही राहत नाही. मग आता देह जर पडायचाच आहे तर त्यावेळेला तुला मदतीला कोण येणार आहे? ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर कष्ट केलेस ती मंडळी तुरी तुझ्या बरोबर येणार आहेत का कोणी? तू एकलाच जन्माला आलास, आता जाताना एकटाच जायचं आहे, तुझ्याबरोबर कोणी येणार नाही आहे. तुझे सगळे सोयरे आप्तेष्ट मित्रमंडळी त्यांच्यामध्ये तू आयुष्य घालवलंस, त्यांना एंटरटेन करण्यामध्ये, त्यांनी आपल्याकडे यावं, आपण त्यांच्याकडे जावं, सगळं केलं. दिवसाच्या दिवस गेले, वर्षाच्या वर्ष गेली त्याच्यामध्ये, हाताला काय लागलं? काही नाही. एवढंच नव्हे तर ती मंडळी देखील आयुष्यभर आपल्याबरोबर राहतीलच असं सांगता येत नाही. केव्हा कुणाचं मन बदललं गेलं सोडून, किंवा कायमचा वियोगही संभवतो. त्यामुळे जे नश्वर आहे, जे जाणार आहे, त्याच्या पाठीमागं तू आयुष्य घालवलंस आणि अंतकाळी मात्र तुला सोडवायला एका राघवाशिवाय कोणीही येणार नाही. तेव्हा अंतकाळी तरी निरंतरचं स्मरण होतं का बघ, पण अंतकाळी स्मरण व्हायला आयुष्यभर जर स्मरण केलं असेल तरच अंतकाळी आठवणार. तसं जर केलं नसेल तर अंतकाळी पुन्हा पैसा अडका, माझा नातू, त्याची मुंज, नातीचं लग्न व्हायचं, अमकं व्हायचं, हे संसाराच्या गोष्टीच येणार पुन्हा. म्हणून संत आपल्याला सावध करायला बघतात. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरा, निबोधत, उठा, जागे व्हा, आयुष्य कशासाठी आहे हे बघा, हे सांगत असतात. आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. म्हणून संतांना वाईट वाटतं, किती सांगावं किती सांगावं, पण लक्षात येत नाही. म्हणून याच्यात त्यांनी म्हटलंय, न बोले मना राघवे वीण काही, त्याच्याखेरीज काही बोलू नको. जनी वावुगे बोलता सुख नाही, त्याच्यात खरं सुख नाही आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोतेहो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींचा बाळाप्पा नावाचा एक परमभक्त होता। हातात नामजपाची माळ घेऊन तो देवाचं नाम घेत बसायचा। पहाटे 4 वाजल्यापासून तो जपाला बसायचा। त्याच्या मुखात श्री गणेशाचं नाम असायचं। एके दिवशी पहाटेच स्वामी बाळाप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले। बाळाप्पा श्री गणेशाच्या नामात गर्क होता। स्वामी घरी येऊन पलंगावर बसले होते ह्याचं त्याला भानच नव्हतं। स्वामींच्या चरणांशी शिवूबाई नावाची एक भक्त स्त्री बसली होती। तिला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू स्वामींच्या रूपात बाळाप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी आल्याचं भान कसं नाही, तो आपला जपाचे मणी ओढतोच आहे। तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली, स्वामी आपण आल्याचं बाळाप्पाच्या ध्यानात आलेलं नाही, तो ह्या क्षणी काय करतो आहे। शिवूबाईला वास्तविक असं विचारायचं होतं की बाळाप्पा कुठल्या नामजपात गर्क झाला आहे। स्वामी चटकन म्हणाले, तो तरट विणण्यात गर्क झाला आहे। बाळाप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भानावर आला। स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो ह्याचं त्याला वाईट वाटलं। स्वामींच्या बोलण्यातल्या गर्भितार्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली। त्याने स्वामींना साक्षात दंडवत घातला, स्वामींची पूजा केली। स्वामी बाळाप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता। बाळाप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामींच्या नामाचा जप सुरू केला। दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळाप्पाकडे पुन्हा आले, पलंगावर बसले। बाळाप्पा स्वामींच्या नामाच्या जपात एवढा दंग होता की स्वामी आल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही। शिवूबाईंनी स्वामींना पुन्हा कालचाच प्रश्न विचारला, स्वामी बाळाप्पा आज काय करीत आहे। तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळाप्पा कांबळे विणतो आहे। स्वामींचे उद्गार ऐकून बाळाप्पाचा जीव बहरून आला, कारण स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते। तरटाला ऊब नाही, परंतु कांबळ्याला ऊब आहे ह्याचं भान बाळाप्पाला आलं आणि अखंड स्वामी जपात तो निमग्न झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपण राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात। ह्या मृत्यूलोकात भुरळ पडावी असं खूप काही आहे, परंतु सर्व काही अशाश्वत आहे। त्यामुळे देहाला जरूर सुख मिळेल, परंतु ते सर्व तात्कालिक असेल। म्हणून तुम्हाला एकच सत्य सांगतो, ह्या मृत्यूलोकात फक्त भगवंत शाश्वत आहे। ह्या एका भगवंताखेरीज मनपूर्वक प्रेम करावं असं काहीही नाही। म्हणून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात राहा। हा भवसागर पार करून जायला एक नामच उपयोगी पडतं। भगवंत नामाच्या असंख्य होड्या ह्या भवसागरात सोडलेल्या आहेत। कुठल्याही नामाच्या होडीत बसा आणि भवसागर पार करून जा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 5 ऑगस्ट. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपलं कर्तव्य काय हे कळणं जसं व्यवहारात जरूर असतं, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे. ज्याला मी माझं म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाढला तर मी वाढलो असं म्हणतो हीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको सुख हवं असं मला वाटतं, याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्यसुखरूपच असलं पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं. तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयरं मुळीच पाळलं नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे. एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे की अभिमान नष्ट केला पाहिजे, मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो, तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळच असतं. अशा माणसाला अचल समाधान लाभतं. किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं, हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट असते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचं प्रेम मागूया. दीनदयाळ भक्त वत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करेल याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावे, समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर.

0: ka. Dewa re dewa, otakai mi toru, otaku nala sagu, da da da da. Baya baya baya, arre mintu tamal, arre mintu tamal, arre mintu tamala.
1: Maharaj Maharaj ka jhala ka ekai ki.
0: Kama krodh mintu tamala.
1: Arre arre.
0: तमघाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरविंद सुतावला
1: महाराज
0: अरविंद सुतावला देवा रे देवा आता काय मी करू अरविंद सुतावला अरविंद सुतावला अरविंद सुतावला मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सावरा
1: महाराज
0: अरविंद सावरा देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंद तावला अरविंद तावला अरविंद तावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला
1: महाराज
0: देवा रे देवा काय मी करू आता कुणाला सांगू अरविंद तावला अरविंद तावला अरविंद तावला हो सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे आशा भोसले यांनी.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण साधके तेथे एक क्षण क्रमू नये सर्वथा जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ जितुके केले तितके व्यर्थ श्रवणा विण घडे सतत श्रवण करायला लागत म्हणून मध्ये थोडीशी गॅप झाली गेले फेब्रुवारीत पुन्हा श्रवणाची सोय आहे दर शुक्रवारी आपला वर्ग आहे बाहेर इतकी प्रलोभन आहे आपलं चित्त आपल्या विषयापासून बाजूला करण्यासाठी अनेक गोष्टी टपलेल्या आहेत अशा वेळेला पुन्हा पुन्हा श्रवण आणि सुदैवाने पृथ्वीच्या पाठीवर आज श्रवणाची केवढी मोठी सोय आहे कितीतरी कॅसेट्स निघाल्या आहेत भजनांच्या सीडी निघालेल्या आहेत वेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत टीव्हीवरती वेगळ्या प्रकारचे चॅनल आहेत की जे चॅनल सतत भगवत भक्ती करता वाहिलेले आहेत सत्संग संस्कार या चॅनलवर सारखी कोणाची ना कोणाची प्रवचन सुरू असतात सारखी भजनं सुरू असतात सीडी उपलब्ध असतात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्या अनुसंधानात राहू शकू अशी उत्तम सोय आजारी मनुष्याला मी जर भेटायला गेलो तर मी सीडी घेऊन जातो की भजनाची सीडी ऐकत बसा आता तुम्ही बेडरिडन आहात तुम्ही तर काही करू शकत नाही आहात अशा वेळेला त्यांच्या शेजारी ती एक सीडी लावून दिली की ते ऐकत राहतात माझं जे पुस्तक आहे मनाच्या श्लोकातून मनशांती ते मी ज्यांना अर्पण केलं आहे ते घुमरे म्हणून रामकृष्ण मठाचे भक्त होते वारले आता ते त्यांना असा एक विचित्र आजार झाला होता की खांद्यापासून खालचं शरीर अपंग झालेलं होतं आणि मेंदू डोळे बुद्धी पूर्ण तल्लक होती ते सतत श्रवण करत राहायचे सतत सीडी लावत राहायचे सतत भजनाच्या कॅसेट ऐकत राहायचे युट्यूबवरती संतांचे चांगले चांगले सिनेमे आहेत पुन्हा पुन्हा तो संत तुकाराम सिनेमा पाहायचा पुन्हा पुन्हा भगवान ध्वज सिनेमा पाहायचा पुन्हा पुन्हा संत ज्ञानेश्वर सिनेमा पाहायचा सारखी ती गाणी ऐकत राहायचे अशा पद्धतीनं ते साडेपाच वर्ष होते साडेपाच वर्ष व्हील चेअरवर राहून सतत भगवंताबद्दल ऐकत राहिले वेगवेगळ्या लोकांच्या प्रवचनाच्या सीडी गोळा केल्या होत्या 5-50 सीडी त्याने वेगवेगळ्या प्रवचनकारांच्या गोळा केलेल्या होत्या पुन्हा पुन्हा रिपीटेडली त्या ऐकत राहायच्या श्रवणाची केवढी मोठी सोय आहे जेव्हा आपण सतत कानावरती पडत राहतं जसं शरीराला अन्नाची गरज आहे तशी मनाला विचारांची गरज आहे मग हे चांगले विचार मनाला सतत मिळावे म्हणून श्रवण कीर्तन या दोन गोष्टी नारदाने ह्या सांगितलेल्या आहेत आणि लोकेपी म्हटलंय लोकांमध्ये राहून लोकेपीमध्ये आणखी एक रहस्य आहे समर्थांच्या शब्दात उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्तजन वाढवावे जितके काही आपण सिठावे तितके हळूहळू शिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन आपण औचित मरण जावे मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्याते आपणा मागे जगदीशाती भजत जावे ते सतत चालू राहिलं पाहिजे आपल्या पश्चात सुद्धा चालू राहिलं पाहिजे म्हणून लोकेपी लोकांमध्ये मिसळून करायचं म्हणजे लोकांमध्ये त्या भक्तीची लागण लागली पाहिजे ती व्यक्ती जरी निघून गेली तरी सुद्धा ते भजन बंद पडता कामा नये आता दीपक न्यायाधीश इंडोनेशियाला गेले आपला वर्ग बंद पडला का तरी जाताना अशी बरोबर व्यवस्था केली म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना अशा प्रकारचं आता त्याचं व्यसन निर्माण झालेलं आहे की आता ते बंद होणार नाही आता ते थांबणार नाही लोकांमध्ये मिसळल्यामुळे हे शक्य झालं एकांतिक भक्ती वाईट नाही आहे, पण जेव्हा तो मनुष्य आपणासारखे करीती तत्काळ इतरांना सुद्धा जेव्हा आपल्यासारखं करतो आणि जे अनेक भक्त तयार करतो त्या त्याला उपासनेचं उतराई होणं म्हणतात. प्रत्येक ऋण आहे ना, तसं संतांचं ऋण आहे. संतांच्या ऋणातून मुक्त कसं होणार? अनेकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचणं, अनेकांपर्यंत दासबोध पोहोचणं, अनेकांपर्यंत भगवद्गीता पोहोचणं, अनेकांपर्यंत सद्विचार पोहोचवणं, हेच त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासारखं आहे. मग लोकात मिसळत असताना आपल्याबद्दल लोकांनी सतत भगवत धारणाच वाढवावी अशा पद्धतीने उपदेश करत राहायचा. त्याला भगवंताने म्हटलंय, मत चित्ता हा मद्गत प्राण हा बोधयंत हा परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. सतत माझ्या कथा सांगत राहतात, त्यात ते तुष्ट असतात आणि त्यातच ते रमतात. त्याला मौलीन म्हटलंय, कीर्तनाचे ने नटनाचे जळतील प्रायचित्त जन्माचे, जे नामत नाही पापाचे ऐसे केले. पाप शिल्लक ठेवलं नाही, सारखं कीर्तनामध्ये भजनामध्ये नाम संकीर्तनामध्ये ते दंग आहे. म्हणून सतत वेगवेगळे कार्यक्रम, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्याची आठवण, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्याचं चिंतन, म्हणजे लोकसंग्रह आणि भक्ती यांचा समन्वय नारद या ठिकाणी सांगतात. की लोकसंग्रह जर अटळ आहे तर सतत कोणी भेटलं की जरा त्याबद्दल सांगत राहायचं. पुढे म्हटलेलं आहे, मुख्यतः तू महत् कृपया एव भगवत कृपालेशत वा. भक्तीचं महत्वाचं साधन कुठलं आहे? मुख्यतः तू. आतापर्यंत जे दोन साधनं सांगितली, पण त्या दोन साधनापेक्षा म्हणजे अव्यावृत भजनापेक्षा संगत त्यागापेक्षा महत्वाचं साधन मुख्यतः तू महत् कृपया एव. महत् म्हणजे सत्पुरुष, सत्पुरुषांची कृपा. भगवत कृपा लेशत वा, किंवा भगवंताच्या कृपेचा लेश. इथं लेश हा शब्द सत्कृपा संत कृपेला वापरता येईल. महत् कृपा लेश वा भगवत कृपा लेश, भगवंताच्या कृपेचा एक लेश किंवा संतांच्या कृपेचा एक लेश, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त झाल्या पाहिजेत. परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? समर्थाने उत्तर दिलं, आहे तरी परमसुगम परिजनाशी झाला दुर्गम, का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांचा संवाद नसल्यामुळे परमार्थ अवघडून बसला. संत हे परमार्थ जगून दाखवत असल्यामुळे परमार्थ कसा जगायचा असतो हे संतांच्या संगतीत आपल्याला लक्षात येतं. त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या जीवनाची घडी बसवू शकतो. जे प्रेम त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताबद्दल जर पाहायला मिळतं, ते बघितलं की आपल्या मनातही भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं ही भावना तयार होते. म्हणून महत् कृपा, त्याची कृपा, त्याच्या कृपेनं ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरते. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. आणि त्याची सेवा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना. नारदांच्या कृपेने भगवत प्रेमाचा लाभ वाल्या कुळीला झाला, बुद्धांच्या कृपेमुळे अंगुलीमाला आत्मदर्शन झालं. म्हणजे त्याची कृपा व्हावी लागते, त्याच्या कृपेनं या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून नाथ म्हणतात, मुख्यत्वे संतांची सेवा हीची साधनं आवडे देवा, संत वचने निज भावा देतुसे तेव्हा निज भक्ती. कोटी जन्मांची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल ऐती, तई जोडी माझ्या संतांची संगती सत्संगे भक्ती उल्लासे. बाकीचे सगळे साधन प्रकार आहेतच, सर्वात प्रभावी साधन प्रकार कुठला? संतांच्या सहवासात राहणं. आणि जिथं संतांच्या भेटीची शक्यता नाही, तिथं भगवंताच्या कृपेचा लेश सुद्धा पुरेसा आहे. म्हणून बुद्धाने काय सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामि. बुद्ध म्हणजे संत, ज्ञानीपुरुष. जो ज्ञानीपुरुष आहे त्याला शरण जा. असं ज्ञानीपुरुष असेल तर संगम शरणम गच्छामि. जिथं साधकांचा संघ आहे त्या संघाला शरण जा. मग साधकांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसत जा. तिथं थोडी कसली चर्चा चालणार, भगवत चर्चेत चालेल. ते सिद्ध नसतील, पण सिद्ध होणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय असल्यामुळे त्यांच्या संगतीत राहिलं की सिद्ध होणं हे आपल्या जीवनाचं ध्येय सुद्धा पक्क होऊन जाईल. म्हणून ज्ञानीपुरुषाला शरण जा. ज्ञानीपुरुष नसतील तर संगम शरणम गच्छामि, आणि काहीच नसेल तर मग धम्मम शरणम गच्छामि, मग धर्माला शरण जा. तसंही तर शेवटी भगवत कृपेचा लेश जर प्राप्त झाला तर त्या भगवत कृपेच्या लेशाने सुद्धा ते होऊ शकेल. मुख्य संतांच्या संगतीत राहा, आणि संतांच्या संगतीत राहायचं म्हणजे काही दिवस संतांकडे जाऊन राहायचं. छगन काका बारटक्केंचं चरित्र मध्यंतर मी वाचलं, स्वामी वरदानंद भारतींचं चरित्र मी वाचलं. स्वामी वरदानंद भारती त्यांचे वडील लहानपणी मरण पावले आणि त्यांचा सांभाळ कोणी केला, दादगुड महाराजांनी केला. लहानपणापासून संतांच्या घरीच राहायला मिळालं. दासगुण महाराजांनी या मुलाचा अभ्यास, या मुलाचं शिक्षण, या मुलाचं महाविद्यालयीन जीवन, त्याची नोकरी, त्याचं लग्न, त्याला झालेली मुलं, त्या मुलांच्या म्हणजे या सगळ्या गोष्टी दासगुण महाराजांनी पाहिल्या. केवढं भाग्य आहे. मामासाहेब दांडेकर सतत विष्णुबा दोघांकडे होते, त्यांचे सद्गुरू. विष्णुबा दोघांनी संबंध मामासाहेब दांडेकरांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. छगन काका बारटक्के हे दासगुण महाराजांच्या जवळ राहत असत. लहानपणी सिनेमाचं फार वेळ होत, वडिलांच्या खिशातले पैसे चोरायचे, सिनेमाला जायचे आणि सिनेमा पाहून यायचे. जेव्हा एक दिवस वडिलांनी त्यांना मारलं, वडील छगन काकांना मारत असताना तिकडून दासगुण महाराज चालले होते, त्यांचं संतांचं हृदय ते कळवळले. अ नको मारू पोराला, असं तुम्ही सांभाळाल का माझ्या पोराला, सांभाळतो म्हटले आण इकडे, लगेच घेऊन गेले. कोणाचा कसा भाग्य होईल काही सांगता येत नाही. मग दासगुण महाराज त्यांना म्हणायचे, हे बघ तुला सिनेमाला जायचं असलं ना मला सांगायचं, मी सिनेमाला पैसे देईल, फक्त चोरून सिनेमा पाहू नको. खुशाल त्याला सिनेमाला पैसे द्यायचे. हळूहळू ते सिनेमा इतकी जर सिनेमाला जाऊ नका असं आई वडील म्हणत होते, म्हणून सिनेमा पाहायचा वाटत होता. सिनेमाची परवानगी मिळाली, त्याचं आकर्षणही कमी झालं. आणि मग हळूहळू जसे दासगुण महाराजांच्या संगतीत राहिले तर तसं सगळं जीवन बदलून गेलं. आणि पूर्ण संतांचं जीवन खूप जवळ त्यांचं जीवन पाहिलं. आप्पांना तर मी नित्य भेटत होतो, पण केवळ संतांच्या सहवासात राहिल्यामुळे सत्संगती म्हणजे अशा पद्धतीनं संतांचा दीर्घकाळ सहवास. नरेंद्रनाथ वेळ झाला की उठायचे आणि रामकृष्णांकडे येऊन राहायचे. ते रात्री घर परत आले नाही की एवढे वेळ ओळखायचे, बहुतेक ते महाराज तिथंच थांबलेत. सतत तिथं जाऊन बसायचे. आई वडिलांना आवडत नव्हतं इतकं देवदेव केलेलं, सारखं त्या माणसाच्या नादी लागलेलं. रामकृष्णांबद्दल बरेच प्रवादही होते की ते वेडे आहेत, ते मातेपिरू आहेत, ते असंच करतात, ते तसंच करतात. आपला मुलगा नादी लागला आहे, त्याचं वाईटही वाटत होतं. पण मुलगा कंट्रोलच्या बाहेर गेलेला होता. उठलं निघाले की दोन दोन दिवस रामकृष्णांकडे जाऊन राहायचे. त्यात मोबाईल नव्हते, फोन बिन काही नव्हते. मुलगा दोन दिवस आला नाही म्हणजे ठाकूरांकडे आहे आणि सुखरूप आहे. मग दोन दिवसांत तो परत यायचा. सारखं तिथं जाऊनच बसायचं. साईबाबा म्हणतात, गुरुच्या दारामध्ये कुत्र्यासारखे पडून राहा. ते दुसऱ्याला कोणाला उपदेश करत असतील, पण तो उपदेश लेखे बोले सुने लागे या पद्धतीने तुम्हाला उपयोगाला येऊन जाईल. ते सांगताना कोणाला सांगतील, अद्वैतला सांगतील. पण अद्वैतला जी सूचना दिली असते ती माझ्या हिताची असते. कदाचित मला सांगितलं ते कदाचित राग येईल, मग अद्वैतला सांगू हे त्याच्या थ्रू यांच्या लक्षात आलं तर बरं होईल. अशा पद्धतीनं ते सारखा उपदेश करत राहतील, आपण तो उपदेश ऐकत राहायचं आणि त्यातलं सगळं तत्व जे आहे ती ग्रहण करायची. 39व्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, महत्संग हा तू दुर्लभ हा अगम्य हा अमोघांच एवढे 29 सूत्र आपण बघून थांबू की महत संघाचा अर्थ संत संघ, पण तो कसा आहे, दुर्लभ आहे, सहज सुलभ नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, संत संघ दुर्लभ आहे म्हणून त्याचं महत्व आहे. सतत अवेलेबल असतील तर, ज्यांना संत सतत अवेलेबल होते त्यांनी संतांची कशी अवहेलना केली. ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या लोकांना इझिली अवेलेबल होते, आळंदीच्या लोकांनी त्यांची काय किंमत केली. तुकाराम महाराज देवमध्ये इझिली अवेलेबल होते, देवगावातल्या लोकांनी त्यांची काय किंमत केली. शारदा माता त्यांच्या नातलगांना सतत अवेलेबल होत्या, त्या नातलगांनी शारदा मातांचा कसा वापर करून घेतला ते बघा. शारदा मातांचे चरित्र सगळं पाहायला मिळतं. त्यांची भाची हातात जळतं लाकूड घेऊन त्यांना मारायला आली होती की काय तुम्ही अशा नादी लावल्या या लोकांना. आता हे नातेवाईक आहेत, जवळ राहत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हटलंय, संतांचे जे आप्त ते न होती संत. इझिली अवेलेबल, सहजोपलब्धी. माताजींनी सांगितलंय सहजोपलब्धी हा संत संघातला मोठा दोष आहे. सहज मिळाले की त्याचं महत्व कळत नाही, म्हणून तो दुर्लभ आहे. हे एका अर्थाने खूप चांगलं आहे की तो सहजासाठी प्राप्त होत नाही, मोठा दुर्मिळ आहे, अगम्य अगम्य आहे. याचा अर्थ संतांचं आकलन होत नाही. बहिरंगावरनं संत ओळखता येतात का, कसे ओळखायचे का, त्याला अशी कुठली मापपट्टी नाही आहे. गोंदलेकर महाराजांनी एका प्रवचनात सांगितलं, संतांची जात बघू नये, संतांचा वर्ण बघू नये, संतांचं शिक्षण बघू नये, संतांची शारीरिक लक्षणं बघू नये, संतांची गरिबी श्रीमंती बघू नये. या लक्षणांना संत ठरतच नाही. आपलं नेमकं सगळं ते होतं की किती शिकलेले आहेत, एवढे शिकले असूनही ते आध्यात्मिक आहेत का. म्हणजे मग लगेच आपल्याला असं वाटायला लागतं की हे एज्युकेटेड लोकांचे संत, हे अडाणी लोकांचे संत, हे श्रीमंतांचे संत, हे मध्यमवर्गीयांचे संत, हे गरिबांचे संत. म्हणजे आपण संतांच्या सुद्धा कॅटेगरीज पाडून टाकल्या. मग नामदेव महाराज रिडायरेक्टेड टू शिंपी समाज, तुकाराम महाराज रिडायरेक्टेड टू वाणी समाज, रामदास ज्ञानेश्वर रिडायरेक्टेड टू ब्राह्मण समाज. संतांना सुद्धा आपण लेबल लावून टाकली. संत हे अवघ्या मानवतासाठी काम करत असतात, आपण त्यांना संकीर्ण करून टाकतो, आपण त्याला छोट करून टाकतो. त्याची व्यापकता अगम्य करणं शक्य नाही. एकच उपाय आहे समर्थाच्या भाषेत, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर चित्र ओळखावा. किंवा मीराबाईंच्या भाषेत, जोहर की गती जोहरी जाने, जो कोई जोहरी होय, घायल की गत घायल जाने, जो कोई घायल होय. संतत्व लक्षात येण्यासाठी थोडस संतत्व अंगी बिंबावं सुद्धा लागतं. म्हणजे मग आपल्याला संतत्वाच्या खुणा ज्या आहेत त्या स्पष्टपणे लक्षात येतील. एरवी ते खूप अगम्य आहे, झटकन लक्षात येण्यासारखं नाही. आणि अशी माणसं व्यवहारात वागताना कसं वागतील सांगता येत नाही. संतांच्या वागण्यातला कुठला भाग त्यांच्या स्वभावाचा आहे आणि कुठला भाग अभिनयाचा आहे हेच कळणं कठीण आहे. एखाद्याला कटवायचं असलं की तशी ते ऍक्टिंग करतील. एक सोहळ्या ब्राह्मण स्वामी समर्थांना भेटायला येणार होता आणि स्वामी समर्थांना तो नको होता. स्वामी समर्थांनी काय केलं, मारवाड्यात जाऊन बसले. तो आल्यावर लोकांनी त्याने विचारलं, महाराज कुठे आहेत, ते मारवाड्यात बसले. मारवाड्यात बसले, लगेच निघून गेला तो. तिथून मग पुन्हा ते आले वाटत वृक्षापाशी येऊन बसले. किंवा इकडं हाडं ठेवायची तर कवट्या ठेवायच्या आणि मध्ये स्वामी समर्थ बसायचे. मग तो यायचा, ते हाडं कवटी पाहिले की निघून जायचा. त्यांना जर माणसं कटवायची असतील तर हे नाटकं करणार, आता याच्यावर त्यांचं मूल्यमापन करणार का. बहिरंगावरनं संत कळू शकत नाही, अंतरंगावरनं त्याची पारख होऊ शकते. उसळ डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललेला असती वरल या रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय बोललेलं त्या वरली अंगा. त्यांचं अंतरंग बघावं लागतं, म्हणून ते अगम्य आहेत. याचा अर्थ तिथपर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. गम म्हणजे जाणे, अगम्य म्हणजे तिथपर्यंत माणसाला त्याची न तत्र वाक गच्छती न तत्र चक्षुर गच्छती, माणसाच्या बुद्धीची झेप त्या संतत्वाचं आकलन करण्याची असत नाही. मग अनेकदा संत हे असंत समजले जातात आणि असंत हे संत समजले जातात. आणि पुढे काय म्हटलंय, सत्संग हा दुर्लभ आहे, अगम्य आहे, पण अमोघ आहे. अमोघ येतात न वाया जाणार. मोघ म्हणजे वाया जाणे. मोघ मोघाशा मोघ कर्मणा, भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे की सगळ्या आशा व्यर्थ जातात, आपली कर्म व्यर्थ जातात, भगवत भक्ती जी आहे ती कधी वाया जात नाही. तसे तर मोघ रामांच्या बाणाचं वर्णन करताना वाल्मिकींनी अमोघ बाण असं म्हटलेलं आहे की बाण कधी वाया जात नाही. सुटलं की काहीतरी काम करणार, कोणाचा तरी छेद घेणार. तसे तर संत संघ कसा आहे, अमोघ आहे. एकदा संतांचा सहवास लागला की त्या माणसाचं जीवन वाया जाणार नाही, काहीतरी त्याच्या जीवनाचं सार्थक होणार, काहीतरी त्याच्या पत्रामध्ये निश्चित पडणार. ते रामानंद बिडकर महाराज स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले. स्वामी समर्थ राजवाड्यामध्ये भोसलेंच्या, अकोलकोटला भोसलेंचा राजवाडा आहे मोठा, म्हणजे शिवाजी महाराजांची एक ब्रँच आहे, खूप दूरची ब्रँच आहे. तिथं ते जाऊन बसले होते. रामानंद महाराज 3 दिवस वटवृक्षापाशी आहे, जेवण नाही काही नाही, म्हणजे जोपर्यंत स्वामी समर्थांचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी नाही. मग स्वामी समर्थ आले तिथे राजवाड्यातनं, तिथे आले त्यांनी अंतर तिथीने ओळखलं आणि रामानंद महाराजांना आल्यानंतर एक मुस्कळीत मारली, जाओ तुम्हारा काम हो गया. त्यांचं ते मुस्कळीत मारणं होतं ना तो शक्तिपात होता. नुसतं एक फटका मारला म्हणजे जे द्यायचं होतं ते सगळं त्यांच्यामध्ये ट्रान्सेंड केलं, संक्रमित केलं. सत्संग वाया जाणार नाही. श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणून होते बारामतीला, त्यांनी शिवलीला अमृत, पांडव प्रताप, हरिविजय हे वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. ते ज्या लहान होते तेव्हा बोबडे होते, 11-12 वर्षापर्यंत ते तोत्र बोलत होते, त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं. रंगनाथ स्वामी निगडीकर समर्थांच्या काळातले समर्थ पंचायतनातले हे त्यांच्याकडे मुक्काम आला होते. रंगनाथ स्वामींचा तो भाचा श्रीधर, तिथं ते आले. संध्याकाळी त्यांची कीर्तन म्हणजे कथा व्हायची होती मंदिरामध्ये, फक्त यायला उशीर झाला. आणि ते त्या काळातले पुरुष म्हणजे स्नान संध्या अनेक सगळं झाल्याशिवाय कीर्तनाला जायचं नाही. मग ते त्या मुलाला म्हणाले श्रीधरला, तू मंदिरात जाऊन सांग बुवा आले आहेत, कीर्तन थोड्या वेळात सुरू होईल, बुवा स्नान संध्या करतायत आणि मग येत आहेत, तोपर्यंत थांबा, कोणी जाऊ नका लोकांना, असं ते निरुद्ध आहे म्हटले. आता श्रीधर निरोप सांगायला आला, त्याने त्याच्या बोबड्या भाषेमध्ये सांगितलं, लोकांनी त्याची टिंगल केली, हे येड्या मग तूच कीर्तन कर की तूच सांग की सगळ्यांना. तर शेवटी रडत रडत घरी आला. मग रंगनाथ आनंद रंगनाथ स्वामी त्यांना म्हणाले की काय झालं तुला रडायला, म्हणले असं असं मी निरोप दिला आणि सगळ्या लोकांनी माझीच टिंगल केली, म्हटले इकडे आ कर, त्यांनी आ केलं, जीभ बाहेर काढ म्हणले. डॉक्टर लोक सांगतात ना जीभ बाहेर काढा, तसं म्हटलं जीभ बाहेर काढ आणि त्या जिभेवरती बोटाने ओम अक्षर लिहिलं आणि म्हणले आजची कथा तू करायची. आंघोळ आटोपली, संध्या आटोपली, त्याला बरोबर घेतलं, त्याच्या हातात विणा दिला. त्या दिवशी ते कीर्तन त्या मुलाने केलं, वाणीतले सगळे दोष नाहीसे झालेले होते. त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या ग्रंथांची रचना झाली. सत्संग दुर्लभ आहे, पण दुर्लभ म्हणजे अशक्य नाहीये, प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे तो अगम्य, आपल्याला कळणार नाही पण काय पत्रात पडेल सांगता येत नाही. आणि अमोघ आहे, तो कधीही वाया जाणार नाही. 10 वर्षाची गुलाबराव महाराज लहानपणीच आईने चुकीचं औषध डोळ्यात टाकलं म्हणून ते अंध झाले. कुणबी समाजातला सामान्य मुलगा, 10 वर्षाचे गुलाबराव महाराज आळंदीला जातात, ज्ञानेश्वरच्या समाधीला कुडकुडून मिठी मारतात, समाधीतनं ज्ञानेश्वर महाराज प्रकट होतात, त्यांच्या अंगावरती मस्तकापासून पायापर्यंत प्रेमाने हात फिरवतात. सुबंध गुलाबराव महाराजचं जीवन बदलून गेलं. पुढच्या 22 वर्षात त्यांनी 132 ग्रंथ लिहिले. कुणबी समाजातला सामान्य मुलगा, शिक्षण नाही काही नाही, पण 132 ग्रंथ त्यांच्यातून 22 वर्षात लिहिले गेले. कुठली शक्ती आहे, अमोघ संतांची शक्ती कधीही वाया जाणार नाही, ती नक्की फलद्रूप होईल. म्हणून संतांच्या सहवासात राहा म्हणजे मग सर्वात चांगलं ते होईल असं नारदांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. 40व्या सूत्रापासूनचा विचार उद्या बघू. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 23वा श्लोक आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. ह्याच्यात समर्थाने दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट सांगितली आहे, त्याच्यामध्ये राघवाखेरीस काही करू नको हे एक सांगितलं, आणि काळ घडीने घडी जातो आहे तेव्हा त्या काळाचं भान ठेव, अशा दोन गोष्टी सांगितल्या. समर्थ पुष्कळ वेळा एकेका श्लोकात परमार्थ आणि संसार दोन्ही गोष्टी सांगून जातात. तसं इथं त्याने पहिल्या चरणात म्हटलं आहे, न बोले मना राघवे वीण काही. राघवाच्या खेरीस बोलण्याचा विषय एकच पाहिजे, राघव. त्याच्या खेरीस तू काही बोलू नकोस. आता इथं बोलणं याचा अर्थ फक्त बोलणं असंच दुरीत धरायचं नाही, तर बोलणं, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा प्रथम ती मनात येते, मनात त्याचं चिंतन घडलेलं असतं, काही त्याच्यावर विचार घडलेला असतो, आणि मग ते वाणीतून बाहेर येतं. त्यामुळे जेव्हा राघवाविषयी बोलायचं किंवा इतर काही बोलू नको असं म्हणतात, फक्त राघवाविषयी बोल म्हणतात, तेव्हा मनात त्या राघवाचं चिंतन झालेलं असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण राघव हा शब्द घेताना निर्गुण आणि सगुण दोन्हीचा विचार करायचा. सगुण राघव प्रभू रामचंद्र यांच्यासंबंधी जर आपण बोलायचं असेल, त्याचं चिंतन करायचं असेल, तर त्यांचं जे चरित्र झालं, लीलाचरित्र त्यांनी जे केलं, त्यामध्ये त्यांचे जे गुण स्पष्ट झाले, त्यांचा पराक्रम दिसला, काय बोधाने त्यांनी काम केलं, एवढं ऐश्वर असताना कडकडीत वैराग्य कसं होतं, कशा तऱ्हेनं सगळ्या गोष्टींना ते सामोरं गेले, ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या असतात. आणि नुसत्याच त्या आठवायच्या नसतात, तर त्या गुणामधलं आपल्यामध्ये काय थोडंफार तरी येऊ शकतं का असा प्रयत्न करायचा असतो. त्यांच्या इतकं मोठं कुणाला होता येणार नाही, पण तथापिच त्यांची गोष्ट वेगळी आपली वेगळी असं म्हणून पलायनवाद धरायचा नाही. काय आपल्याला त्याच्यातलं घेरता येईल? एक पत्नीवृत्ती, एक बाणी, एक वचने असे ते होते. जेव्हा सोडायची वेळ आली तेव्हा राज्याभिषेक होत असताना सोडून गेले, त्याच्याबद्दल कधी दुःख केलं नाही. 14 वर्ष जे काढली त्याच्यानंतर जे कार्य अंगीकृत होतं ते सगळं पुरं करून ते परत आले. संबंध चरित्र आपल्याला माहिती आहे. तर त्याचा विचार करत असताना त्याचबरोबर तोच राघव आत्मारामाच्या रूपाने आपल्या अंतःकरणात स्थित आहे हे लक्षात ठेवून त्या आत्मारामासंबंधी बोला, आत्मचिंतन करा. म्हणून इथं न बोले मना राघवे वीण काही असं म्हणताना त्या राघवाचं स्मरण करा, त्याचबरोबर त्या आत्मारामाचंही चिंतन करा. आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान असे शब्द वापरलेले आहेत. आत्मचिंतन असं म्हटलेलं आहे. तो आत्मा कुठं आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे? कारण त्यांनी म्हटलं आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका मी आहे असं जे म्हटलं आहे तो मीच आहे. आपण जे नेहमी मी मी मी म्हणत असतो, तो मी कोण आहे खरा विचार केला पाहिजे. आपल्या लक्षात येत नाही, पण आपण नकळत म्हणून जातो, देहाला मी समजतो पण नकळत आपल्या लक्षात येतं की माझं डोकं, माझे पाय, माझे हात असं आपण म्हणतो, पण असं माझा देह, माझं शरीर असं म्हणतो, पण असं म्हणणारा मी आतला कोण आहे याचा कधी आपण विचारच करत नाही. अंतर्मुखून बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, आणि मग तो मी कसा शोधायचा याचा ध्यास लागला पाहिजे. म्हणजे राघवाशिवाय काही बोलू नको असं म्हणताना त्याचं चिंतन कर, त्याचा छंद घे, त्याचा ध्यास लागू दे, आणि तो कसा मला प्राप्त होईल यासाठी तळमळ निर्माण झाली पाहिजे, उत्कटता आली पाहिजे. कुठलीही गोष्ट उत्कट असावी असं समर्थांचा भर होता. मिळमिळीत अवघेची टाकावे म्हणतात ते, मिळमिळीत नको काही, उत्कट भव्य असं जे असेल ते घ्यावं. तसं भगवंताची भक्ती रामाची करायची असले तरी त्यात एक उत्कटता पाहिजे, तीव्र संवेग पाहिजे की मला त्याची प्राप्ती व्हायला पाहिजे, मला त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून इथं ते म्हणतात, न बोले मना राघवे वीण काही. तू राघव अखेरीस, दुसरं काही बोलूच नको, दुसरं कशाचं चिंतन करूच नको. कारण जनी वाऊगे बोलता सुख नाही. आपण बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत काय बोलत असतो आपण, त्यातलं एक वाक्य तरी उपयोगी आहे का? सगळं निरर्थक बोलणं असतं. ज्या गोष्टी सगळ्या जाणाऱ्या आहेत त्याच्याविषयी बोलतो, काय खायचं, काय कपडे घालायचे, कुठं जायचं, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, समाजात काय चाललं आहे, राजकारणात काय चाललं आहे, ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत, आत्ता आहेत तर पुढच्या क्षणाने बदलत आहेत. रोजचं वर्तमानपत्र वाचलं तर लक्षात येईल, जे काल आहे ते आज नाही, उजा बुणखी उळ, आणि काही काही गोष्टी अखंड होतच चाललेल्या आहेत. फोन मारा मारा, लुटालुटी, फसवणुकी सुरू आहे का? आता ह्याच्याबद्दल बोलून काय होणार आहे? किती आपला वेळ वाया जातो, चित्त त्याच्यामध्ये गुंतं, कष्ट, देहाचे कष्ट जातात. बोलतायत, उगीच बोलत असतात. एक दिवस न बोलता बघावं आपण, मौन धरून किती एनर्जी साठवली जाते ती. पण मौन ह्याचा अर्थ बोललो नाही पण मनात विचार सुरूच आहेत असं नाही. उपयोगी विचार हे बंद करायला पाहिजे. बघावा, काही वेळ बघावा, एक मिनिट बघावा विचार बंद करून काय होत आहे ते. पण बाकीचं आपलं जे बोलणं आहे ते सगळं सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, लोकांच्यामध्ये काय करायचं आहे, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मान मरातब मिळवण्यासाठी, आपली स्तुती आणि दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचे दोष पाहणं, यातच सगळा वेळ जातो. त्याचं कसं चुकलं त्याच्या उलट संत सांगतात, आपलं काय चुकलं हे बघा, अंतर्मुखून बघा, आपलं काय चुकलं ते सुधारायला, काय आड येत आहे ते सुधारा. याचा अर्थ असा, पुन्हा पुन्हा ते सांगतात, आपलं जीवनाचं ध्येय काय आहे याच्यापासून जरा देखील आपण चळता कामा नये. भगवंत प्राप्त होई आहे ना आपल्याला, असा जर तो आहे तर त्याच्याकडे सगळा आपला मोहरा गेला पाहिजे. सगळ्या कर्माचा मोहरा देखील भगवंत प्राप्तीकडे गेला पाहिजे. तसं न होता क्षणाक्षणाला आपण काय काय करत असतो आणि एक एक क्षण आपल्या आयुष्यातला निघून जातो. म्हणून तिसऱ्या चरणात ते म्हणत आहेत, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आत्ता ह्या क्षणाला जो मिनिट गेलं आपलं, पुन्हा काहीही केलं तरी परत येणार नाही. गेलं ते गेलं, किती पैसे दिले तरी कालचा आज येईल का? कालचा दिवस पुन्हा आणा येणार नाही, गेला. आणि नुसताच गेला नाही तर आपलं जे काय आयुष्य असेल त्या आयुष्यातला एक दिवस घेऊन गेला, एक घटका गेली, एक मिनिट गेलं, त्याचं भान आहे का आपल्याला? महागाई झाली, दर वाढले, पैसे गेले, वाईट वाटतं, पण हा काळ जातो आहे त्याचं काय? तो पैसे देऊन मिळणारा नाही, काहीही केलं तरी तो परत येणारा नाही आहे. आणि आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती आहे का? सांगता येत नाही. सरता संतिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश. कोणत्या क्षणी जाशील माहीत नाही आहे. मग आत्तापर्यंत केलं ते काय? आयुष्य फुकट गेलं सगळं. जे मिळवायचं ते मिळवलं नाही, त्याच्याकडे दृष्टी गेली नाही. आणि समजा जर गेली असली थोडीशी, तरी ज्या तीव्र संवेगाने, ज्या उत्कटतेने ती वाटचाल करायला पाहिजे ती आपण केली नाही, त्याच्या दिशेने गेलो नाही, मग काय केलं? काही नाही. सकाळी उठलो, पोटा भाप घेतला, नोकरी व्यवसाय केला, खाल्लं, जेवलं, झोपलो, पुन्हा दुसरा दिवस, पुन्हा तेच. विचार करावा, देहरक्षणासाठी आपण काय काय काय काय केलं, नाना उपद्व्याप केले. तो देहरक्षण करणारा तो देहसुद्धा एक दिवस काळाचं भक्ष होणार जाणार आहे. मग त्याला जे गोडाऊनभर खायला घातलं आयुष्यात, लहानपणापासून बघावं आपण किती खायला घातलं त्याला, ते काय झालं त्याचं? काय नाही झालं, गेलं. आणि तो देह तोही गेला एका क्षणात, माशी पाख पाखडी तव हे सर आहे, तो देही पडला. मग जे केलं ते सगळं व्यर्थ गेलं. पण जर साधना केली असेल तर ती मात्र आपल्याला उपयोगी पडणारी आहे, या जीवाला मोक्षाकडे नेणारी आहे. ह्या जन्मात जरी पूर्ण झालं नाही तरी ती साधना पुढच्या जन्माला उपयोगी येणार आहे. पण पुष्कळ लोकांना वाटतं की आता काय करायचं करून पुढे म्हातारपणी बघू, जे आत्ता झालं नाही ते म्हातारपणी होणार का? आत्ता तरुणपणी देह चांगला आहे, सर्व काही आपण साधना करू शकतोय, तोवर त्या देहाचा उपयोग करून साधना करायला पाहिजे. आता अगदीच काही करत नाही त्यापेक्षा करा पण ते खरं नाही. जेवढ्या तरुणपणापासून हा मार्ग धरला जाईल, गमू पंथ अनंत या राघवाचा, हा राघवाचा पंथ जो आक्रमायचा आहे तो तरुण वयापासून लहान वयापासून असं जर केलं तर उपयोग आहे. नाही तर घडीने कडी काळ आयुष्य नेतो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो. जेव्हा अंतकाळ येतो देह पडायचा, कुणाचाही झालं तरी देह पडणार, तो काही राहत नाही. मग आता देह जर पडायचाच आहे तर त्यावेळेला तुला मदतीला कोण येणार आहे? ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर कष्ट केलेस ती मंडळी तुरी तुझ्या बरोबर येणार आहेत का कोणी? तू एकलाच जन्माला आलास, आता जाताना एकटाच जायचं आहे, तुझ्याबरोबर कोणी येणार नाही आहे. तुझे सगळे सोयरे आप्तेष्ट मित्रमंडळी त्यांच्यामध्ये तू आयुष्य घालवलंस, त्यांना एंटरटेन करण्यामध्ये त्यांनी आपल्याकडे यावं, आपण त्यांच्याकडे जावं, सगळं केलं आहे. दिवसाच्या दिवस गेले, वर्षाच्या वर्ष गेली, त्याच्यामध्ये हाताला काय लागलं? काही नाही. एवढंच नव्हे तर ती मंडळी देखील आयुष्यभर आपल्याबरोबर राहतीलच असं सांगता येत नाही. केव्हा कुणाचं मन बदललं गेलं सोडून, किंवा कायमचा वियोगही संभवतो. त्यामुळे जे नश्वर आहे, जे जाणार आहे, त्याच्या पाठीमागं तू आयुष्य घालवलंस आणि अंतकाळी मात्र तुला सोडवायला एका राघवाशिवाय कोणीही येणार नाही. तेव्हा अंतकाळी तरी निरंतरचं स्मरण होतं का बघ, पण अंतकाळी स्मरण व्हायला आयुष्यभर जर स्मरण केलं असेल तरच अंतकाळी आठवणार. तसं जर केलं नसेल तर अंतकाळी पुन्हा पैसा अडका, माझा नातू, त्याची मुंज, नातीचं लग्न व्हायचं, अमकं व्हायचं, हे संसाराच्या गोष्टीच येणार पुन्हा. म्हणून संत आपल्याला सावध करायला बघतात. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरा, निबोधत, उठा, जागे व्हा, आयुष्य कशासाठी आहे हे बघा, हे सांगत असतात. आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. म्हणून संतांना वाईट वाटतं, किती सांगावं किती सांगावं, पण लक्षात येत नाही. म्हणून याच्यात त्यांनी म्हटलंय, न बोले मना राघवे वीण काही, त्याच्याखेरीज काही बोलू नको. जनी वावुगे बोलता सुख नाही, त्याच्यात खरं सुख नाही आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

त्याला दिव्य सुगंध येतो, पृथ्वी तत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला दिव्य वाणी ऐकू येते, म्हणाले वायुतत्वाचं वैशिष्ट्य आहे. दिव्य दृश्य दिसू लागतात, अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. अलौकिक रसाचा आणि स्पर्शाचा अनुभव येतो, वायूचं वायुतत्व आहे. आणि म्हणाले इच्छानुकूल त्याला सर्दी आणि गरमी प्राप्त होते. म्हणजे आत्ता थंडी आहे आणि योगी आहे तो असाच नुसता अंगावरती पांघरून घेऊन बसलेला आहे, त्याचं नुसतं उपरणं अंगावरती आहे. आपण म्हणून सगळ्यांना कडकडून थंडी वाजती आहे, कडाडून थंडी पडली आहे, स्वेटर घातलं तरी थंडी जात नाही आहे, तुम्ही असे नुसतं उपरण पांघरून कसे बसलात. त्याच्याकरता एक आपल्याला उत्तम अलीकडच्या काळात घडलेला प्रसंग सांगते. गंगाखेडला आमचे दासगणू महाराज त्यांच्या पत्नीच्या क्रियाकर्माकरता गेलेले होते आणि भर दुपारी 12 उन्हामध्ये त्या गंगाखेडच्या गोदावरीच्या पात्रामध्ये एक साधू बसलेला दिसाई. आता मराठवाड्यातलं ऊन आहे, त्यातही असं उन्हाळ्याकडचं ऊन आहे, भर 12 रणरण तो ऊन, तो अगदी चांदण्यात बसल्यासारखा स्वस्थ बसलेला असे. आणि हे तिथे गंगा किनारी गेले की तो तोंड फिरवत असे. त्यांना असं वाटलं की हा असं का करतो, मी रोज जातो आणि हा तोंड फिरवतो. तर जेव्हा ते पुन्हा गेले, 3-4 दिवस असं घडलं, आणि जेव्हा ते पुन्हा गेले त्या दिवशी त्यांनी तोंड फिरवलं नाही, ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की तुम्ही साधू महाराज माझ्यावर रागावला होतात का, म्हणून तुम्ही हे 2-4 दिवस मी इथे येत होतो, तुम्ही रोज तोंड फिरवत होतात. ते म्हणले काय मला माहिती नाही, म्हणाले असं कसं मी रोज पाहत होतो. हो म्हणाले, तू आल्यानंतर मला काहीतरी अपवित्र आहे असं वाटलं असेल आणि ते अपवित्र बघू नये म्हणून मी तोंड फिरवलं. दासगणू महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले जोपर्यंत मला अशौच आहे, 10 झालेले नाहीत, तोपर्यंत मी तिथे जाऊन जे विधी करतो आहे तोपर्यंत यांनी तोंड फिरवलं. ते म्हणाले मला माहीत नाही तू कशा करता येत होतास. न म्हणाले आज तुम्ही कसं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले आज मला अपवित्र आहे असं वाटलं नाही म्हणून मी माझं तोंड फिरवलं नाही. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही इथे रोज बसता, एवढं कडक ऊन आहे, तुम्हाला काही त्रास होत नाही. बिलकुल नाही म्हणाले, मी अगदी चांदण्यात बसल्यासारखा बसतो. असे कसे बसता. तर म्हणाले असं आहे की आमच्या शरीरामध्ये कोणतं तापमान ठेवायचं याच्यावर आमचं नियंत्रण आहे. बाहेर जर इतकं ऊन आहे तर माझं शरीर शीतल कसं राहील हे मला ते राखण्याची माझ्या ठिकाणी ती समर्थता आहे. आणि त्यामुळे म्हणाले आम्हाला कधीच अडचण येत नाही. हिमालयाच्या कडक थंडीमध्ये आमचं शरीर थंडीनी गारठत नाही आणि तुझ्याकडच्या इतक्या कडक उन्हानी आमचं शरीर त्याला दाह होत नाही किंवा तापून निघत नाही. ते म्हणाले हा योग मला शिकवाल का. तर त्यांनी सांगितलं हा योगमार्ग शिकायला तू आता खूप मोठा झालास, तुला बालवयामध्येच या मार्गावरती यायला हवं होतं आणि तू ते शिकायला हवं होतंस. असं सांगण्याचा हेतू असा आहे की जो अनुभव आहे की योग्यांच्या ठिकाणी येणारा, त्यांनी इथे म्हटलंय की इच्छानुकूल सर्दी आणि गरमी आपल्या देहाच्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. वायूप्रमाणे आकाशात चालतात. अलीकडच्या काळातलं वासुदेवानंद सरस्वती हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि म्हणाले त्यांना आकाशात फिरण्याची शक्ती प्राप्त होते, प्रतिभा वाढते. ज्ञानेश्वर माऊली त्याचं उदाहरण आहे. म्हणाले सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. त्यांना विचारलं कुणी की तुम्ही ही एवढी ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी कशी लिहू शकलात. म्हणाले आम्ही कल्प म्हणजे जन्मानुजन्म कोट्यावधी जन्म वाणीनी सत्यच बोलावं हे तप केलेलं आहे आणि त्या तपाचं फल म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून म्हणाले प्रतिभा वाढते. आणि म्हणाले दुसरं काय होतं, कसलाही उपद्रव होत नाही, कोणताही प्राणी जवळ येत नाही, तो का डास चावत नाही, मुंगी चावत नाही, ढेकूण चावत नाही, वाघ येत नाही, सिंह येत नाही, कोल्हे येत नाहीत, काही होत नाहीत. आणि म्हणाले अशा प्रकारच्या सिद्धी योग्याच्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो गुरुकृपेनी किंवा ईश्वरानुग्रह ज्याच्यावरती झालेला असतो तो या एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही. हे सगळं हे ब्रह्मपुराण सांगतंय. म्हणाले तो एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही, त्या सगळ्या सिद्धींची उपेक्षा करून तो परतवून लावतो. आता प्रश्न असा आहे की जे चमत्कार घडतात ते योगी घडवतात, योगी घडवत नाहीत, ते भक्त घडवतात, भक्त घडवत नाहीत.
जे चमत्कार घडतात ते भगवंत घडवतो त्याच्या इच्छेने. त्याला असं वाटतं की माझा हा भक्त लोकांना समजला पाहिजे काय अधिकाराचा आहे. परमेश्वराला वाटतं माझा हा योगी काय अधिकाराचा आहे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर घडवतो, योगी आपलं सामर्थ्य प्रकट करत नाही. जो सामर्थ्य प्रकट करतो तो त्या योगपदावर आरूढ होऊन राहू शकत नाही, त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कधीही आपलं सामर्थ्य योगी वापरत नाही, ते सगळं मागे टाकतो. किंबहुना गोरक्षनाथांचं एक फार छान वचन आहे, ते सांगतात, जो आगया सामने दे दे उसे तू छकड. म्हणाले जे जे तुझ्यासमोर प्रलोभन म्हणून उभं राहील, जे जे तुझ्यासमोर विशेषत्वाने उभं राहील त्याला दूर सार, पुढे जा. त्याच्यात कुठेही थांबू नकोस, रमू नकोस, चौकशी करू नकोस. आपल्या फटक्यासारखं येते, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. त्यांनी सांगितलं जो सरळ मार्ग आहे साधनेचा स्वीकारलेला, त्या मार्गापासून इकडे इकडे होऊ नको. जे येईल ते बाजूला कर, जे येईल ते बाजूला कर. त्यांनी इथे सांगितलंय की त्यामुळे योगी जो आहे तो इतका स्थिरचित्त झालेला असतो की तो सगळ्याची उपेक्षा करून प्रत्येक गोष्ट परतवून लावतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की तो प्रत्येकाकडे पाहताना आणि जीवनामध्ये आचरण करताना एक नियमितता, म्हणजे अगदी आपल्याला, मला हे वाचताना अधिक प्रकर्षाने काय जाणवलं तर मला नेहमी असं वाटायचं की 6व्या अध्यायामध्ये योग मार्गाच्या संदर्भात लिहिताना भगवान श्रीकृष्णांनी एका श्लोकात सगळ्या नियमांचा पंचनामा केलेला आहे युक्ताहार विहारस्यमध्ये, बाकी त्यांनी काही मांडलं नाही आहे. तर हे वाचताना माझ्या ते पुन्हा पुन्हा स्मरणात आलं की त्यांनी एकच सूत्र सांगितलंय योग्याकरता. आणि त्यांनी असं म्हटलंय की बस हे एवढं केलं की पुरे आहे, ह्याच्यापेक्षा काही नको. आपला नियम समर्थांनी त्याच्यापेक्षा सोपं केलंय, उपासनेला दृढ चालवावे एवढंच म्हटलंय की दृढ चालवा आपली उपासना, बस दुसरं काही करू नका. तर तोच तीच सगळी भाषा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे सांगितलंय त्याप्रमाणे इथे आपल्याला जर आश्चर्य वाटेल म्हणून मी इथे समोर ठेवलंय. त्यांनी सांगितलं हे सगळे जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत, ज्या पद्धतीने अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे, आणि हा ज्ञानानी युक्त असलेला योग आहे की समजून उमजून, म्हणजे इंद्रियांना सुद्धा अगदी एक्सरेडाईजनी पाहिलेलं आहे, आमचे डोळेच त्याला अगदी आरपार पाहतायत, आमच्या मनाला आरपार पाहतायत, आमच्या बुद्धीला आरपार पाहतायत. आणि ते सांगतायत तिला की हे असं नाही, असं पाहिजे, असं नाही, असं पाहिजे. मग इंद्रियांपासून प्रत्येकाला कसं जपायचं ते सूत्र सांगितलंय. म्हणाले या सगळ्या सूत्राचा अवलंब करून जो राहतो, त्यांनी म्हटलंय त्याच्या पुढे की न प्रहृषेत लाभेशु ना लाभेशु न चिंतयेत, कुठेही आनंदित होत नाही शुभाशुभाच्या ठिकाणी. तसंच म्हणाले लाभ अलाभाच्या ठिकाणी चिंता करत नाही. समज सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान भावाने राहतो. सधर्मा मातरीश्वनहा, त्याला दृष्टांत दिलाय. म्हणाले कसा राहतो समान धर्माने, जसा ह्या सबंध ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला जो मातरीश्वा वायू आहे तो जसा आमच्या कुणाच्याही बाबतीमध्ये भेदभाव करत नाही, तो वायू सगळ्या ठिकाणी वहन करतो, आमच्या प्रत्येकाच्या श्वासाला मदत करतो, आमचं प्रत्येकाचं जीवन सुखी करण्याकरताच तो स्वतः आपल्या ठिकाणी झिजत असतो, तसा म्हणाले हा सगळ्यांच्या ठिकाणी समान राहतो. आणि पुढे ते म्हणाले एवं स्वस्थात्मन हा साधो सर्वत्र समदर्शिन, हा स्वस्थ आत्मन आपल्या ठिकाणी स्थिरबुद्धी असणारा हा जो साधू पुरुष आहे तो सगळ्या ठिकाणी समदर्शी आहे. आता महत्वाचं जे आपल्या पुढे मांडायचं आहे ते हे आहे, षण्मास नित्य युक्तस्य शब्द ब्रह्माभिवर्तते. त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारची साधना जर कुणी, म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलंय की तुम्ही आम्ही जर हे सगळे नियम लक्षात घेतले आणि या नियमांचं पालन अधिकाधिक काटेकोरपणाने करण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वराच्या कृपेने जर आम्हाला ते साधलं तर 6 महिन्यामध्ये आम्ही शब्दज्ञान तज्ज्ञ होतो,
शब्द ज्ञानाच्या मध्ये त्यांनी शब्द वापरलाय. शब्द ब्रह्माभिवर्तते, शब्द ब्रह्माचं आम्हाला ज्ञान होतं. किती प्रकारचं ब्रह्म आहे? दोन प्रकारांनी ब्रह्म जाणता येतं. शब्दांनी जाणता येतं, यथार्थ शब्दांनी जाणता येतं, आणि दुसरं साक्षात आकाराने अनुभूतीनी जाणता येतं. ते विवेकाने जाणता येतं, ते बुद्धीनी जाणता येतं. आणि त्यांनी सांगितलं की हा शब्दांनी ब्रह्म जाणणारा होतो, म्हणजे असा की उपनिषदाचा शब्द आहे. आपण कुणाला विचारतो? ऋषीभीर बहुगीतानी, की ऋषींना माहिती आहे त्याचा यथार्थ अर्थ काय. आता हे ब्रह्मपुराण आपल्याला जेव्हा कळलं की अहो या मार्तंड शब्दावरती दोन कथा आल्या. आता जर वक्ता पुष्कळ शहाणा असेल आणि वक्त्याकडे जर अधिकार असेल तर त्या त्या दोन कथांचा अर्थ काय आहे त्याचं त्याला यथार्थ ज्ञान असेल. कारण का? तर तो शब्दज्ञानी झालेला आहे. शब्दाचं ज्ञान त्याला यथार्थ आहे. भागवत पुराण घेतलं असं म्हणतात आपल्याकडे की भागवताची परीक्षा जी म्हणजे कुणा विद्वानाची परीक्षा करायची जर म्हटलं तर परीक्षेला ग्रंथ कोणता? तर भागवत. म्हणजे विद्वानाची जर परीक्षा घ्यायची तर ती भागवतात होते. म्हणजे परीक्षा करायची तर ग्रंथ कोणता? तर भागवत. भागवताची परीक्षा करावी, त्यांनी सांगावं की ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या वाक्याचा अर्थ काय. म्हणून विद्वानाची परीक्षा भागवतात का? ह्याला किती ज्ञान झालंय ग्रंथाचं, तो पोपटपंची आमच्यासारखी पुष्कळ करील, पण त्यातलं मर्म. आणि म्हणून आपल्याकडे गुरुचं वर्णन करताना शाब्देच परेच निष्णात असं वर्णन केलेलं आहे की गुरु कोण होतो की ज्याला शब्दज्ञान यथार्थ झालेलं आहे आणि परे म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन किंवा ज्ञान त्याला त्याच्या विवेकाने यथार्थपणे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलं आहे की 6 महिने आपल्यासारख्याला चॅलेंज आहे. त्यांनी सांगून ठेवलं आहे करा, करून बघा दोन्ही प्रकारांनी. असं काय आम्ही जो अधिकार गुरुला येईल तो आम्हाला येईल असं थोडंच आहे. कारण काय आहे, योगाचे अभ्यासू हे नेहमी तीव्र संवेगीच असतात असं नाही आहे. तीव्र संवेगानाम आसन्न, हा जो तीव्र संवेगी आहे त्याला ते प्राप्तच आहे. पण आम्ही कसे, आम्ही मृदू, मध्य आणि मृदू मृदू सुद्धा. नुसतेच मृदू कशाला, पुष्कळ सौम्य, फार साधे, अगदी पहिलंच पाऊल अडखळत टाकतोय. पण टाकणाऱ्याला त्या प्रमाणात आहेच ना, ज्या प्रमाणात अभ्यास आहे त्या प्रमाणात प्राप्ती आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी त्या प्राप्तीचा शेवट सांगून ठेवला. आणि इथे हा जो अभ्यास आहे, ह्या अभ्यासाच्या इथे त्यांनी आणखीन एक विषय मांडला, तो म्हणजे आता ज्ञान आहे. आता म्हणाले तुम्ही आम्हाला सांगा की ह्या योगामधून ज्ञान मिळवलं, आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आम्हाला आपल्याशी बोलायचा आहे. त्याचं कारण म्हणाले असं आहे की वेद जो आहे, यद्येवम वेदवचनम कुरु कर्म त्यजेतीच काम दिशम विद्येया यांती काम च गच्छती कर्मणा. म्हणाले हे बघा, वेदाचं असं वचन आहे की कर्म करा आणि त्याग पण करा. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे जसं आहे तसं. आणि तो मनुष्य जो आहे त्या कर्माच्या द्वारा त्या परमात्म्याला प्राप्त करू शकतो. काय गती? मग म्हणाले आता आम्हाला सांगा की त्या कर्माने काय त्या माणसाला गती प्राप्त होते आणि त्या गतीने तो कुठे जातो. दुसरं असं आहे की आम्हाला असं कळतं की जो ज्ञानी आहे तो कर्माचा त्यागच करतो. कारण शंकराचार्यांनी म्हटले ज्ञानातैव तू कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते, कर्माची आवश्यकताच राहत नाही. मग कर्माची आवश्यकता राहत नाही आणि कर्म जर टाकून दिलं तर एका बाजूने तुम्ही कर्म करून कर्माचा त्याग करून त्या कर्माचं फल मिळवता किंवा मिळवा असं आम्हाला सांगता, आणि दुसऱ्या बाजूनी ज्ञानाचा मार्ग सांगतो की कर्मच करू नका, कर्मच टाकून द्या. म्हणाले याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही. म्हणून म्हणाले हे मुनी आम्ही आपल्याला हा प्रश्न विचारतो. तेव्हा व्यास म्हणतात की तुम्ही जे विचारता आहात त्याच्यावरचं उत्तर संक्षेपाने ऐका. मी सांगतो म्हणाले की कर्म आणि ज्ञान हे दोन मार्ग आहेत. कर्माचा मार्ग जो आहे तो क्षर आहे, म्हणजे नाशवंत आहे. ज्ञानाचा मार्ग जो आहे तो अक्षर आहे. त्याचं वर्णन म्हणाले करायचं तर म्हणाले एक लक्षात घ्या की ज्ञानामुळे माणसाला जी गती प्राप्त होते आणि कर्मामुळे जी गती प्राप्त होते ती काय आहे याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे.
कारण ज्ञानामुळे सुद्धा ती स्थिती नाही आली तर मोक्ष नाही येऊ शकणार. कर्मामुळे सुद्धा जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी फार श्रेष्ठतेने घडलं मोक्ष प्राप्त करून जाईल. तो काही फक्त स्वर्गकामो यजेत म्हणून फक्त स्वर्गालाच जाईल असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की त्याच्याबद्दल उत्तर सांगणं हे फार अवघड आहे. म्हणाले हे विप्रा शृण्वध्वम सांप्रतम विप्रा गहनम हेद उत्तरम. याचं उत्तर देणं हे आत्ता तरी फार कठीण आहे म्हणाले. आता मी तुला सांगतो म्हणाले तरीसुद्धा ऐक. म्हणाले धर्म आहे आणि धर्म नाही या दोन्ही बाबतीमध्ये सांगणं मोठं कठीण आहे. कसं आहे म्हणजे धर्म आहे आणि धर्म नाही असं का म्हटलं की कर्म करावं का करू नये, कर्म स्वीकारावं का टाकावं, हे सांगणं मोठं कठीण आहे. हे सांगणं कसं कठीण आहे तर एक तत्त्वज्ञानातलं एक उदाहरण घेतलं. म्हणाले हे जे एक काय दिसतं आहे ना ते यक्षासारखं दिसतं आहे. आणि त्याचवेळी असं म्हटलं की हे जे समोर काय दिसतं आहे ना ते यक्षासारखं दिसत नाही आहे. काय अर्थ झाला म्हणाले हे यक्षासारखं दिसतं आहे पण म्हणायचं आणि हे यक्षासारखं दिसत पण नाही आहे. हे जसं आहे तसंच आहे म्हणाले. की ज्ञानाच्या मार्गाने मोक्ष मिळतो का कर्माच्या मार्गाने मोक्ष मिळतो, कर्म करून कर्म टाकून मोक्षाला जाता येतं का मुळातच कर्माचा त्याग करून ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाला जाता येतं सांगणं फार कठीण आहे. पण म्हणाले मी तुला एक सांगतो की धर्माचे दोन प्रकार आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. कर्माने जे जीव बांधले गेलेले आहेत आणि जे ज्ञानाने मुक्त होणार आहेत ते दोघे वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळे म्हणाले हा प्रवृत्ती लक्षण धर्म जो आहे तो कर्माशी जोडलेला आहे, हा निवृत्ती लक्षण जो धर्म आहे तो संन्याशाशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे जो पारदर्शी संन्यासी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने संन्यासी आहे तो ते लोक कर्म करत नाहीत. कारण जो खरा संन्यासी आहे तो अग्नीवर ठेवलेलं खातच नाही, मुळी कुठल्याच कर्माला तो स्वीकार करत नाही, त्यामुळे ह्याही कर्माचा तो स्वीकार करत नाही. आणि त्यामुळे म्हणाले कर्मानी काय होतं जीवाचा देहांत झाल्यानंतर म्हणजे जीव जेव्हा देहाला सोडून जातो तेव्हा पुन्हा 16 विकारांनी युक्त असलेल्या म्हणजे आपण षोडशकलांनी युक्त असलेले असे पुन्हा जन्माला येतो. म्हणाले अर्थात तो पुन्हा जन्म घेतो. आणि ज्या ज्ञानाने काय होतं तो त्या अव्यक्ताला त्या अक्षराशा परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणाले सामान्य मनुष्य कर्माची प्रशंसा करतो आणि त्यामुळे त्या देहजालामध्ये तो रममाण होतो, त्याला कर्माची उपासना ठीक आहे. पण जो श्रेष्ठ बुद्धिमान आहे तो म्हणाले आपली धर्मातली निपुणता म्हणजे निवृत्ती लक्षणामधली निपुणता प्रकट करतो. आणि म्हणाले ते कर्माची प्रशंसा करत नाहीत आणि ते त्याचा विचारही करत नाहीत, ते जन्ममृत्यूच्या जाळ्यातही अडकत नाहीत आणि ते आपल्या बाजूनी ईश्वराला प्राप्त करण्याकरता श्रेष्ठ अशा अचल अशा स्थानाला जाऊन पोचतात. आणि त्यामुळे म्हणाले की जिथे कर्माचा उहापोह केलेला आहे आणि जिथे ज्ञानाचा उहापोह केलेला आहे त्याच्यामधला फरक म्हणाले मी तुला सांगतो. काही पुरुष ज्ञानमय असतात, काही पुरुष कर्ममय असतात. भगवद्गीतेचा 12वा अध्याय अव्यक्ताव्यक्त चेतसा. म्हणाले कुणाला अव्यक्ताची आवड असते कुणाला व्यक्ताची आवड असते. जो अव्यक्ताची आवड आहे त्याला संन्यास मार्ग दिलेला आहे, निवृत्ती लक्षण धर्म दिलेला आहे. आणि ज्याला व्यक्ताची आवड आहे भगवंत म्हणतात त्याच्याकरता मी सहस्रनामाच्या होड्या करून या भवसागरामध्ये टाकलेले आहे. जे नाव आवडेल ते यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्या नावाची तुला हौस असेल त्या नावाचं तू स्मरण कर असं म्हणून म्हणाले मी ते त्याला प्राप्त करून देतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की म्हणाले हा जो विस्तार आहे हे रहस्य ऋषींनी मला सांगितलंय असं त्यांनी सांगितलंय. की काय होतं ज्ञानी आणि कर्म मार्गाच्या पुरुषाचं तो उत्तर फार छान दिलंय. एक जण म्हणाले चंद्राचं चांदणं जसं शीतल असतं तसं तो शीतल स्पर्शी होतो. आणि एक जण कसा होतो तर चंद्राच्या कला जशा असतात तसा होतो. म्हणजे जो कर्ममार्गी आहे तो चंद्राच्या कलासारखा बदलत राहतो आणि जो ज्ञानमार्गी आहे तो फक्त त्या चंद्राच्या शीतल स्पर्शासारखा सलगतेनी त्या स्पर्शाला जोडलेला राहतो. हा दोघांच्यामध्ये भेद आहे म्हणाले. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर पुढे
ते असं म्हणतात की हा विषय पुढे नेताना कालचा विषय आहे आपला. त्यांनी सांगितलं जो कर्ममार्गाचा विचार करतो तोच चतुर्दश भुवनांचा विचार करतो. जो ज्ञानमार्गाने जातो त्याला इथंच परमात्मा आहे, आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्ममार्गाने जाणाऱ्याला पितृयान मार्ग तरी आहे, नाहीतर क्रममुक्ती तरी आहे. पण ज्ञानमार्गी मनुष्याला सद्योमुक्ती आहे जिथल्या तिथे. म्हणजे कसं, मातीचा घट आहे आणि इथे छोटंसं भांड आहे. तो मातीचा जो घट आहे त्याच्यात पण आकाश आहे, याच्यात पण आकाश आहे. आणि तो घट जसा ह्या संबंध मंडपामध्ये ठेवला आहे त्या मंडपात पण आकाश आहे. तो जो घट आहे मातीचा, त्या मातीच्या घटातल्या आकाशाला त्याला आपण घटाकाश जर म्हटलं तर हे मठाकाश आहे. आता तो घट जर फुटला तर ते आकाश त्या घटात आता सीमित नाही राहिलं, त्या घटातला आकाश या मठामध्ये विलीन झालं. तसा तो ज्ञानी आत्ता देहात आहे म्हणून त्या देहात असणारा तो जीव आहे आणि तो अलग आहे असा वाटतो. पण त्या ज्ञानाला गतागत नाही, त्याला कुठंच जावं लागत नाही. जसा परमात्मा सर्वदूर घनरूप भरून राहिलेला आहे, तो चिद घन आहे, तसा हा ह्याच ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होतो. हा त्याचा म्हणाले जो ज्ञानी आहे मार्गाचा, जो मोक्षाचा विचार आहे कर्ममार्गीयाचा मोक्षाचा विचार. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा चंद्र तो होऊ शकतो. पौर्णिमेचा चंद्र झाला तर परमात्म्याशी एकरूप होईल. चतुर्दशीचा चंद्र, सगळ्या संतांना चतुर्दशीचा चंद्र आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. ते पौर्णिमेचा चंद्र होऊन ईश्वराशी एकरूप व्हायला तयार नाहीत. ते म्हणतात काय फरक आहे, 19-20 आहे, चतुर्दशी काय आणि पौर्णिमा काय. पण स्वतंत्र राहून ईश्वराच्या भक्तीत राहण्यातला जो आनंद आहे, आणि म्हणाले त्याच्याशी एकरूप झालो तो एवढं जग चालवतोय, तो एवढी ब्रह्मांड चालवतोय, त्याला मदत कोण करणार. त्याला आपण मदत केली पाहिजे. तो जर म्हणाला बाबा तुला जाऊन तिकडे खाली अमुक एक काम करायचंय, तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, आम्ही जातो म्हणाले भूलोकावरती त्याचं काम करायला. म्हणून आम्हाला पौर्णिमेचा चंद्र नको, आम्हाला चतुर्दशीचा पाहिजे. आणि म्हणून दृष्टांत जो इथे घेतला आहे त्या चंद्राच्या कला घेतल्या आहेत, अधिकाराप्रमाणे कला आहेत. एखादा प्रतिपदेचाच असेल आणि एखादा अमावस्येचा होऊन नरकात पण जाईल, काही सांगता येत नाही आपल्याला. पण त्या चंद्राच्या कला आहेत, तुकाराम महाराजांचे सारखे चतुर्दशीची कला आहे. आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा पौर्णिमेच्या चंद्राशी एकरूप होतील, त्यांची इच्छा आहे. ते महाकारण देहामध्ये राहिलेले आहेत. असो अशा प्रकारे कर्माचा विचार करून आणि त्या मोक्षाचा विचार या ब्रह्मपुराणाने आपल्या पुढे ठेवलेला आहे. वर्णन खूप चांगलं केलेलं आहे आणि एक स्वतंत्रपणे याचं तत्वज्ञान अभ्यासावा इतका हा विषय चांगला आहे. आता प्रत्येक पुराणात जसा त्याचा शेवट येतो तसं त्या पुराणाचं महात्म्य सांगितलं जातं, त्याची फलश्रुती सांगितली जाते. तशीच इथेसुद्धा याची फलश्रुती सांगितलेली आहे. त्या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की जणू काही त्याचा अधिकार वेदापर्यंत जुळला जातो, त्याचाही इथे त्यांनी शब्द वापरलेत. आता अशा प्रकारचं हे जे पुराण सगळ्यांच्या जे सर्व वांछा फलप्रदम सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारं आहे. इदं मयोक्तं प्रवरं पुराणं पापापहं धर्मविवर्धनं च श्रुतं भवद्भिः परमं रहस्यं आज्ञापयध्वं मुनयो व्रजामि. आणि म्हणाले अशा प्रकारे हे सगळं गोपनीय पुराण आपल्याला सांगितल्यानंतर या सर्व लोकांनी हे सगळं ऐकलेलं आहे आणि आता आपण मला आज्ञा द्या की मी आता जाऊ शकतो, असं ते लोमहर्षण मुनी त्या मुनिगणांना सांगतात की आपल्याला जो पाहिजे तो विषय मी आपल्यापुढे मांडलेला आहे.

श्रोते हो, आता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचा बाळाप्पा नावाचा एक परमभक्त होता। हातात नामजपाची माळ घेऊन तो देवाचं नाम घेत बसायचा। पहाटे 4 वाजल्यापासून तो जपाला बसायचा। त्याच्या मुखात श्री गणेशाचं नाम असायचं। एके दिवशी पहाटेच स्वामी बाळाप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले। बाळाप्पा श्री गणेशाच्या नामात गर्क होता। स्वामी घरी येऊन पलंगावर बसले होते ह्याचं त्याला भानच नव्हतं। स्वामींच्या चरणांशी शिवूबाई नावाची एक भक्त स्त्री बसली होती। तिला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू स्वामींच्या रूपात बाळाप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी आल्याचं भान कसं नाही, तो आपला जपाचे मणी ओढतोच आहे। तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली, स्वामी आपण आल्याचं बाळाप्पाच्या ध्यानात आलेलं नाही, तो ह्या क्षणी काय करतो आहे। शिवूबाईला वास्तविक असं विचारायचं होतं की बाळाप्पा कुठल्या नामजपात गर्क झाला आहे। स्वामी चटकन म्हणाले, तो तरट विणण्यात गर्क झाला आहे। बाळाप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भानावर आला। स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो ह्याचं त्याला वाईट वाटलं। स्वामींच्या बोलण्यातल्या गर्भितार्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली। त्याने स्वामींना साक्षात दंडवत घातला, स्वामींची पूजा केली। स्वामी बाळाप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता। बाळाप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामींच्या नामाचा जप सुरू केला। दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळाप्पाकडे पुन्हा आले, पलंगावर बसले। बाळाप्पा स्वामींच्या नामाच्या जपात एवढा दंग होता की स्वामी आल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही। शिवूबाईंनी स्वामींना पुन्हा कालचाच प्रश्न विचारला, स्वामी बाळाप्पा आज काय करीत आहे। तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळाप्पा कांबळे विणतो आहे। स्वामींचे उद्गार ऐकून बाळाप्पाचा जीव बहरून आला, कारण स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते। तरटाला ऊब नाही, परंतु कांबळ्याला ऊब आहे ह्याचं भान बाळाप्पाला आलं आणि अखंड स्वामी जपात तो निमग्न झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपण राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात। ह्या मृत्यूलोकात भुरळ पडावी असं खूप काही आहे, परंतु सर्व काही अशाश्वत आहे। त्यामुळे देहाला जरूर सुख मिळेल, परंतु ते सर्व तात्कालिक असेल। म्हणून तुम्हाला एकच सत्य सांगतो, ह्या मृत्यूलोकात फक्त भगवंत शाश्वत आहे। ह्या एका भगवंताखेरीज मनपूर्वक प्रेम करावं असं काहीही नाही। म्हणून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात राहा। हा भवसागर पार करून जायला एक नामच उपयोगी पडतं। भगवंत नामाच्या असंख्य होड्या ह्या भवसागरात सोडलेल्या आहेत। कुठल्याही नामाच्या होडीत बसा आणि भवसागर पार करून जा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं.